एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 31 आषाढ 1948 22 जुलै 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रसिक श्रोते हो नमस्कार. अमृतधारा या भक्ती संगीताची कार्यक्रमाची सुरुवात करूया लीला जोशी यांच्या सुंदर अशा या भोपाळीनं.

सुधीर फडके यांनी गायलेली मंगेश पाडगावकरांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी. अमृतधारा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रमेश अणावकर यांची रचना, गात आहेत सुमन कल्याणपूर.

सहकार्यांसमवेत आनंद शिंदे यांनी गायलेलं बुद्धगीत आपण ऐकलं. अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया हिंदी भक्तिरचना.

अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:35 झाली आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 आपण ऐकू शकाल कृषी वार्ता. यामध्ये कासदाह आजारावर उपाययोजना आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये मेनोपॉज याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांनी सांगितले.

0: या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल 6:50 परिसर यामध्ये वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेल्या माहितीचा दुसरा भाग 6:50 काही ठळक दिनविशेष 7 साहित्यविषयक कार्यक्रम ऐशी अक्षरे रसिके आज या कार्यक्रमात हेमा गंगाथिरकर लिखित वैचारिक बंध आपण ऐकू शकाल धाडस 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर 7:15 आम्ही प्रसारित करू कोल्हापूर दर्पण आज सकाळी 8:40 आषाढी वारीनिमित्त पायी वारी पंढरीची जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दैनंदिन वृत्तांत आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू वेळ लक्षात घ्या आज सकाळी 8:40 आज सकाळी 9 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी 9:15 आपण ऐकू शकाल गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम 10:00 आम्ही प्रसारित करू नाट्यसंगीत 10:30 आमच्या संग्रहातून आज या कार्यक्रमात डॉक्टर सुजय पाटील यांनी करून दिलेला महाराष्ट्रातील स्त्री संतांचा परिचय आपण ऐकू शकाल आज यामध्ये संत चोखामेळा यांच्या धर्मपत्नी संत सोयराबाई यांचा परिचय 11:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल 12:00 भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून आज संध्याकाळी ठीक 7:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकू शकाल माझं शेत माझं शिवार आज यामध्ये रानभाज्यांची माहिती आपण ऐकू शकाल ही माहिती दिली आहे अनिल चौगुले यांनी 8:30 संसद समीक्षा दिल्ली केंद्रावरून 10:00 आपण ऐकू शकाल संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून याशिवाय नेहमीच्याच वेळेत मराठी हिंदी इंग्रजीतून बातम्या पुणे मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील ही होती आमच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण
1: श्रोतेहो दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर परिसर

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्दभावे अर्पण. काही माहितीसह घडामोडींसाठी जरूर ऐका कोल्हापूर दर्पण.
1: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: ऐकूया कृषी वार्ता.
6: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया कासदाह या आजारावर उपाययोजना याविषयी माहिती. आज या माहितीचा तिसरा आणि शेवटचा भाग.
7: सडातून कासेत आलेल्या जीवाणूंना शरीराबाहेर काढायचं काम दूधच करतं. बहुतांश जिवंत किंवा मृत जीवाणू दुधावाटे बाहेर येतात. या व्यतिरिक्त गाई म्हशींची रोगप्रतिकारक शक्ती विविध जीवाणू जसं ई कोलाय, स्टॅफायलोकोकस, स्ट्रेप्टोकस इतर जीवाणूंशी लढा देण्याचं काम करतं. रक्तातल्या पांढऱ्या पेशी यासाठी मदत करतात.

0: दुधामध्ये म्हणूनच न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलेलं असतं. मंडळी, स्वच्छ दूध उत्पादनासाठी दुधामधील एकूण पेशींचं प्रमाण प्रतिमिली 2 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. स्टॅफायलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस या जातीच्या जीवाणूंपासून झालेला संसर्ग हा ई कोलाय जीवाणूपासून झालेल्या संसर्गापेक्षा खूप घातक ठरतो. एकदा हा संसर्ग झाला की अल्विओलायच्या नलिका जिथून बाहेर येतात त्या जीवाणूच्या अतिवाढीमुळं तसंच पांढऱ्या पेशी इतर मृत ऊतींमुळं बंद होतात. काही वेळा कायमस्वरूपी बंदही होऊ शकतात. तिथं प्रतिजैविकं पोहोचू शकत नाहीत आणि मग संसर्ग वाढत जातो. अशा संसर्ग झालेल्या गाई म्हशींच्या दुधातून जीवाणू बाहेर येतात. त्या इतर जनावरांना संसर्ग देणाऱ्या बनतात. ताज्या व्यायलेल्या गाई म्हशींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, त्यामुळे त्या कासदाह आजाराला लवकर बळी पडतात. अशा गायींची कास हाताला गरम लागते आणि सुजलेली सुद्धा असू शकते. मंडळी, दूध काढताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? तर दूध काढताना हात स्वच्छ धुवावेत. कास आणि सड कोमट पाण्यानं धुवून कोरड्या कापडानं पुसून निर्जंतुकीकरण द्रावणानं डीप करून मगच दूध काढावं. मिल्किंग मशीननं दूध काढताना सड ओले राहिल्यास, कप ग्रीप चुकल्यास, व्हॅक्युम किंवा निर्वातकरणात बाधा आल्यास, गाय दूध काढताना तणावात असल्यास, कासेचा मागचा भाग खाली येऊन सड वर खाली होत असल्यास, दूध काढण्याची प्रक्रिया अनियमित होऊन कासदाह होण्याचा धोका वाढतो. एकूण दुधाच्या 60% दूध हे मागील पायांजवळील 2 सडांमधून येत असतं, त्यामुळं समोरील 2 सडातून दूध लवकर काढून होतं. मागील सडांना थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळं समोरच्या सडाचं ड्राय पंपिंग होऊ शकतं, परंतु यामुळं कासदाहाचं प्रमाण वाढत नाही. कासदाह झालेल्या गायीचं दूध शेवटी काढावं आणि दूध काढणी यंत्र निर्जंतुक करून घ्यावं. कासदाह झालेल्या गायी म्हशीचं दूध अगोदर काढलं तर नंतरच्या 6 ते 8 गायींना कासदाह होऊ शकतो. गाई म्हशीला आटवताना लॉंग ॲक्टिंग प्रतिजैविकं वापरून गाय आटवावी. एकदा कासदाह सुरू झाला की प्रतिजैविकांना कमी प्रतिसाद मिळतो, पण कासेतील लॅक्टोफेरिनमुळं गाय जीवाणू वाढीला प्रतिबंध करते. तरीही काही जीवाणू सुप्तावस्थेत उरले असतील तर व्यायल्यानंतर 1 महिन्यात कासदाहाचं प्रमाण वाढतं. म्हणून गाई म्हशीला आटवतानाचे 15 दिवस स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. पशु आहारात झिंक, बायोटीन आणि सेलेनियम या जीवनसत्वांचा वापर करावा. गाई म्हशी बसण्याच्या जागी राख, वाळू, लाकडाचा भुसा, मुरुम, गावांडा यांचा वापर करावा.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण कासदाह आजारावर उपाययोजना याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा 3रा आणि शेवटचा भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: पावसाचा प्रत्येक थेंब त्यान थेंब महत्वाचा आहे. कॅश द रेन या अभियानातून रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे तसंच अन्य कोणत्या पर्यायाने पाणी साठे समृद्ध करता येईल, पावसाच्या या पाण्याचा पुरेपूर कसा वापर करता येईल याविषयी आपलं मत काय, आपले अनुभव काय, आपल्याला काय वाटतंय, जरूर आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणं सांगा. कधी? आमच्या गप्पा गाणे या कार्यक्रमात येत्या शनिवारी 25 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. संपर्कासाठी आमचा फोन क्रमांक 02312626224.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम 80 अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. 80 अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते. सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषत पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणंही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.

0: श्रोतेहो आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो अवश्य ऐका आज सकाळी 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर, 9 चिंतन हा चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 6:50 झाली आहेत, ऐकूया परिसर.
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो

0: परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू। वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात। घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो। अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते। पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा, आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे। वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा। अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात, त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्या ऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते। तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल। बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात। आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो। घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी। त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो। यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल। आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे, त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते। मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते। बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे। रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे, अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात। त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही। आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले।
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती। परिसर
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
7: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
6: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
6: फोन 940-440-8000।
8: MBBS शिका वीज वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।

0: वीज। कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग। तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
2: ऐकूया आजची काही ठळक दिनविशेष. आज 22 जुलै. ज्ञानाचा कोश असलेली पत्रकार गोविंद तळवळकर यांचा आज जन्मदिन. आज गायक कलाकार मुकेश यांचा जन्मदिन. गणिततज्ज्ञ डॉक्टर श्रीराम शंकर अभ्यंकर यांचाही आज जन्मदिन. साहित्यिक ग. ल. ठोकळ, चित्रपटगृहांचे मालक अप्पासाहेब चापळकर, लेखक अभिनेते पद्माकर गोवीकर यांचा आज स्मृतिदिन. आज अभिनेत्री रंजना यांचा स्मृतिदिन. भित्तीचित्र अर्थात पोस्टर चित्रण आणि व्यक्तिचित्रणासाठी सुप्रसिद्ध असलेले नावाजलेले चित्रकार जी. कांबळे यांचा आज जन्मदिन. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज म्हणून भारतीय संविधानात स्वीकारण्यात आला. आज राष्ट्रीय झेंडा स्वीकृत दिन आहे. आकाशवाणीच्या बातमीपत्र वाचिका सुधा नरवणे यांचा आज स्मृतिदिन. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
3: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही? 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात हेमा गंगातीरकर लिखित वैचारिक बंद ऐकूया, धाडस.

मानवी जीवन ही एक गुंतागुंतीची वाटचाल आहे. जीवन व्यतीत करत असताना, शिक्षण, नोकरी, रोजगार, व्यवसाय करत असताना चढ उतार, यश अपयश, हानी लाभ, क्वचित मान अपमान सहन करावा लागतो, अनुभवास येतो. व्यक्तिगत जीवनात यशस्वी होण्याचं, शिखरावर जाण्याचं स्वप्न अनेक जण बघतात. प्रसंगी धाडस केल्याशिवाय कोणतंही यश, प्रगती सहजी साध्य होत नाही. मानवी जीवनात यश, अपयश, खाच खळगे, सुखदुःख याचा अनुभव अनेक वेळा येत असतो. आधुनिक काळातील महात्मा गांधी, वासुदेव बळवंत फडके, विनायक दामोदर सावरकर या सगळ्यांनी

भारतीय स्वातंत्र्याचं अत्युच्च ध्येय उराशी बाळगून वेडं साहस केलंय. आपल्या प्राणांची बाजी लावत जीव धोक्यात घालून परकीय सत्तेविरुद्ध लढा दिला. अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर लटकलेत. प्रसंगी अनेकांनी संपूर्ण आयुष्य पणाला लावलंय. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची एडनच्या तुरुंगात रवानगी केली. तीच गोष्ट सावरकरांची. इंग्लंडमधील ब्रायटनच्या किनाऱ्यावर बसून ते सागराला म्हणतात, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात राहून शिक्षा भोगली. या तुरुंग कालावधीतच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेला त्रास, सरकारला विरोध करण्याचं केलेलं धाडस फार महत्वाचं आहे. 17वं शतक. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीतील सगळेच प्रसंग साहस धाडस याची प्रचिती देतात. करवीर छत्रपती शाहू महाराज रयतेचा राजा. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रजेच्या कल्याणासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. आपल्या संस्थानातील सर्व लोकांनी शिकलं पाहिजे म्हणून सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी स्वतंत्र बोर्डिंग स्कूलची व्यवस्था महाराजांनी केली. आपल्या संस्थानात गरीब तसंच मागास लोकांवर अन्याय होतो हे पाहून त्यांच्या आरक्षणाची सोय केली. गंगाराम कांबळे यांना चहाचं दुकान काढून दिलं. आपल्या संस्थानात स्पृश्य अस्पृश्य भेदभाव राहू नये हा त्यांनी जनतेला दिलेला मोठा संदेश आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना नोकरीत सामावून घेतलं. त्यांना त्यांचे व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिलं. आज पॅरा ऑलिम्पिकमध्ये अनेक अपंग मुलमुली सहभागी होतात. त्यांना कल्पना असते की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, पण ते धाडस करतात, सराव करतात आणि यशस्वी खेचून आणतात. अपंग तारानाथ शेणॉय ब्रिटिश खाडी पोहून येतो तेव्हा त्याची जिद्द आणि सरावच त्याला या यशापर्यंत पोहोचवतं. मेरी कोम 3 मुलांची माता, उत्तम बॉक्सर म्हणून तिचं करिअर आहे. केवळ खेळाडू म्हणून ती सहभागी होत नाही तर प्रत्येक वेळी ती सर्वोच्च पदकाची मानकरी ठरली आहे. मणिपूर सारख्या दुर्गम भागात राहून तिनं बॉक्सिंग हा क्रीडा प्रकार निवडला. पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ती सन्मानित झाली आहे. तिचं या आगळ्या वेगळ्या क्रीडा क्षेत्रातील यश तिच्या धाडसामुळे आणि प्रयत्नांमुळेच शक्य झालं आहे. आज ग्रामीण भागातील मराठी शाळा ओस पडत आहेत. ग्रामीण पालकांचा आणि मुलांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढलाय. अशावेळी महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची वाबळेवाडीची शाळा, जिथं वारे गुरुजींसारखी एखादी व्यक्ती आपल्या मुलांवर परिश्रम घेऊन त्यांना 20 ते 300 पर्यंतचे पाढे म्हणायला लिहायला शिकवतात. या मुलांना डाव्या उजव्या दोन्ही हातांनी लिहायला शिकवलं जातं. या शाळेला पंचतारांकित शाळेचा दर्जा मिळाला आहे. असे अनेक चांगले उपक्रम महाराष्ट्रात आजही सुरू आहेत. याचं उत्तर एकच, प्रयत्न धाडस प्रेरणा असेल तर सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतो. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे.

0: ऐसी अक्षरी रसिके आज या साहित्यविषय कार्यक्रमात हेमा गंगाथिरकर लिखित वैचारिक बंध आपण ऐकलात धाडस. वाचकस्वर ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट.

0: पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
1: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: पाहुणे जरा थांबा हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
3: काही नाही त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
2: कणीस आणि हत्ती
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
5: श्रोते हो इंद्रधनु या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
6: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. दरम्यान काही माहिती संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र.

आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. तोपर्यंत काही संदेश.

0: ती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माते पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भरती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: सतारीचे बोल असो
5: की मांजुळ बासरे,
4: शततारांची संतूर असो
5: की मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, काही क्षणातच प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वद्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपर फुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनी काल आंदोलकांचे नेते अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान नीट पेपर फुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरात 3 आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मौजे सुदुंगरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येईल. यादृष्टीनं देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 करता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 10 जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तालुके म्हणून निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

0: लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित अजित स्मृती अवीट स्मृती या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनातून अजित पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला असून त्यातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक यातून पाहायला मिळते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: त्यांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी त्यांच्या लहानपणातली परिवारातली लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दादांचा जसा उमदा स्वभाव होता

0: जीवन दर्शवणारी त्यांच्या लहानपणातली परिवारातली लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतं, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आवाहन आहे.
1: या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख आणि क्रीडा संचालकांशी काल संवाद साधला. आजच्या युगात खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ आणि क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करून देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी स्वयंसिद्धा या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टलच्या संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पावसानं अजूनही ओढ दिली आहे. शेतकरी वर्गाला पुरेशा आणि सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करणारा बळीराजा पावसानंतर काहीसा सुखावला असला तरी समाधान व्यक्त करत असतानाही त्याच्या मनात अजूनही चिंतेची छाया आहे. अल्निनोचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना जवळपास बसला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसापासून वंचित असलेल्या मात्र खामगाव आणि मोताळा तालुक्यात अल्निनोचा प्रभाव जास्त प्रमाणावर जाणवला. त्यामुळे मान्सून वेळेवर येऊनही बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेला जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात पेरणी झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने उगवलेली सोयाबीन, कपाशी, तूर, मूग ही पिके पिवळी पडून करपू लागली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुद्धा केली होती. एकंदरीत 4 इंजिन पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला असला तरी मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी आणि जलाशय भरण्यासाठी अजूनही मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
1: रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन अर्थात बायफच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील टसर इथे विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुळूस फाटा इथं पार पडलं, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं. आज रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडी शेगाव आणि पिराची किरोली इथल्या पालखी तळावर असणार आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्येही काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पुणे आणि जालन्यातही काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंग्रे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: आधी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
0: काय
1: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
7: श्रोते हो, अवश्य ऐका. आज सकाळी 7:40 आणि श्वास हेल्थ केअर सांगली 7:50 आणि आयुर्विश्व हेल्थ केअर 9 चिंतन हा चिंतामणी, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतर ठीक 7:25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्यसेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडे ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये लिहिले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणत्या अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात. एवढा ताण त्याच्यावर करू मग त्याच्यासाठी बेस स्टेशन्स, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं. आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी ज्या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात जेणेकरून या ज्या दळणवळण माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चित पडतो. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात. आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा ज्याला म्हणूयात की महत्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 10-15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालयं असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालय असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालय असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालयं किती लागतील, टेम्पररी शौचालय किती निर्माण करावे लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालयं अपुरीच पडतात. म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने 2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये

व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी वारी ज्यावेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोहोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथं व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये जेव्हा वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छितं. आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध झाली आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि या ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्या वेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था ह्या सर्व गोष्टी या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचे असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी व दोन महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्याने संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढल्या असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTVचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्या वेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTVद्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे तो एकतर पालखी आणि पालखीबरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा ते मनुष्यबळ, हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्वाचा भाग. आणि त्याच्या बरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार, यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती पथक माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं, या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो, महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकेचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्री सुद्धा

0: सुरक्षितेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो आणि शहरी भागामधलं पालखीचं नियोजन हे खूप अवघड आहे. म्हणजे शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीनं करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्स मधल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचा जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्या मधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, एनसीसी असतील, एनसीसी कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो आणि मग त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो, त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं, त्यांच्या कुणीतरी नोडल ऑफिसर असतो त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:40 झाले. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडकेसर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर मडकेसर, नमस्कार.
5: नमस्कार
4: सर. आजकाल बऱ्याचदा अन्न भेसळीचे प्रकार

0: आपल्याला ऐकायला मिळतात. या अन्न भेसळीचा श्वसन विकार किंवा अशा आजारांशी काही संबंध असतो का?
1: अगदी चांगला प्रश्न विचारलात आणि हा सोशल इश्यू पण झालेला आहे. गेला महिना दीड महिना याबद्दल सोशल मीडियामध्ये वर्तमानपत्रांमध्ये मोठी चर्चा आहे. अन्न भेसळ करणाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. श्रोते हो, आपण जे खातो त्याचा प्रत्यक्ष संबंध श्वसन विकारांशी असतो, कारण पित्त विकार असलेल्या अनेकांना श्वसन विकार असतात हे शास्त्र आपल्याला सांगतं आणि ते सिद्ध झालेलं आहे. जेव्हा अन्नामध्ये भेसळ असते त्यामध्ये वेगळ्या प्रकारची विषारी रसायनं मिसळलेली असतात. काय होतं की असे पदार्थ जे आहे ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात किंवा आता सांगितलेले पदार्थ मिसळलेले असतात, त्यामुळं आपल्या श्वासनलिकांची संवेदनशीलता वाढते, हायपर रिएक्टिव्ह होतात ही श्वासनलिका आणि दम्यासारखा त्रास सुरू होऊ शकतो. कारण बऱ्याचदा केळीसारखे पदार्थ जे आहेत त्यामध्ये कार्बाइड, कॅल्शियम कार्बाइड मिसळून किंवा त्याचा आधार घेऊन त्यांना पिकवलं जातं. यामध्ये विषारी आर्सेनिक असतं, फॉस्फरस असतात जे श्वसनासाठी धोकादायक असतात. डाळीमध्ये मेटॅनिल येलो किंवा सुदान डाईज वापरले जातात किंवा हळद मसाले यांच्यामध्ये सुद्धा असतं. हिरव्या भाज्या ज्या असतात त्या आकर्षक आणि चमकदार दिसण्यासाठी मॅलाकाइट ग्रीन वापरलं जातं. श्रोते हो, हे सगळे रंग श्वसनासाठी धोकादायक आहेत. ते केवळ दमा सीओपीडी करत नाहीत तर फुफ्फुसाचा कॅन्सर सुद्धा निर्माण करू शकतात. जड धातू असतात किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात या सगळ्यामुळं, ज्यामध्ये सल्फाइड्स किंवा सोडियम नायट्राइट असतात, त्यामुळे अलर्जी होते, दमा होतो, श्वासनलिकेचा दाह होतो, दम्याचा तीव्र झटका येऊ शकतो आणि अर्थात ज्या आतड्यामध्ये हे जातात त्या आतड्यावर सुद्धा परिणाम होतो.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. सर, तुम्ही सांगताय मग अशा पेशंट्स मध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते?
1: मगाशी मी सांगत होतो की आतड्यांवर परिणाम होतो, कारण हे जे भेसळयुक्त पदार्थ असतात ते जेव्हा आतड्यामध्ये जातात तेव्हा आपल्या आतड्यामध्ये आपल्या शरीराचं संरक्षण करणारी सूक्ष्मजीव असतात, म्हणजे उपकारक जीवाणू असतात, याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो, त्याच्यावर परिणाम होतो आणि आपल्याला मदत करणारे सूक्ष्मजीव हे मरून जातात.
0: ओके.
1: आणि नको असलेले सूक्ष्मजीव वाढू शकतात. धान्य, सुका मेवा किंवा मका हे पदार्थ साठवून ठेवण्यासाठी अल्फाटॉक्झिन नावाचा पदार्थ जो आहे तो त्रासदायक असतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये विशेषतः यकृताला विषबाधा होते, यकृताचा कॅन्सर उद्भवू शकतो. कारण हा अल्फाटॉक्झिन म्हणजे ऍस्पर्जिलस नावाच्या बुरशीमुळे तयार होणारा हा विषारी रसायन आहे.
0: बापरे.
1: आणि जेव्हा हे पदार्थ जे आहेत खाद्यपदार्थ ते व्यवस्थितपणे साठवले जात नाहीत तेव्हा हा पदार्थ तयार होतो. त्यामुळे तुम्ही जे खाताय ते मग सुकामेवा असेल, ड्रायफ्रुट्स असतील, ते कुठून येतं, ते कुठे साठवलं जातं, ह्याच्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं.
0: बरोबर.
1: जे मांसाहारी लोक आहेत, जे मासे खातात, मांस खातात, ते टिकवण्यासाठी काही वेळा फॉर्मॅलिन वापरलं जातं जे बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सरचा धोका असतो, घशाचा किंवा रक्ताचा. श्रोते हो, तुम्हाला श्वसनविकार व्हायचा नसेल, दमा व्हायचा नसेल तर तुम्ही काय खाता याच्याकडे लक्ष द्या. आणि पदार्थ बाहेरून विकत आणत असताना त्याच्यावर काही योग्य असा शिक्का आहे का आणि जो प्रमाणित आहे का
0: हे बघायला पाहिजे. नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
2: तात्या, दाड लई दुखालिया, मंजन लावून बसलोय.
1: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय, दातासाठी 1 नंबर.
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला. MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: 2026
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: 7:50 झाले आहेत. ऐकूया प्रायव्हेट कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
6: आयुर्विश्व आयुर्विश्व
7: आयुर्विश्व हेल्थ केअर
8: नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्म.
9: श्रोतेहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
10: नमस्कार.
9: सर, या वेळेचा विषय आहे तो म्हणजे स्किन एलर्जी. आता एलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की एलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही किंवा औषधं घेतली तरी एलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो?
10: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या अलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलात तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहेत की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात अलर्जिक कंडिशन्स निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला अलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला अलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे अलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
9: अच्छा, श्रोते हो आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे.
2: डॉक्टर, तुम्ही सांगताय स्किन अलर्जीज बद्दल.
10: अलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधीही उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग अलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर अलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात, पण जेव्हा केव्हा त्या गोळ्यांचा शरीराचा परिणाम कमी होतो पुन्हा अलर्जी कंडिशन्स निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त अलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार अलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो, पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली या अलर्जी कंडिशन्स कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
9: अच्छा, श्रोते हो आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली भारा तांबे यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम

0: विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
7: खरीप हंगाम 2026.
8: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
6: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
8: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
9: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 1447.
4: श्रोतेहो, इंद्रधनु या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
5: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला तरी धरणात साठा वाढला. जिल्ह्यात 7.5 मिमी पाऊस. राधानगरी धरण 80% भरलं. जिल्ह्यात 3 दिवसापासून दमदार असणाऱ्या पावसाचा जोर आज जरा ओसरला. धरण क्षेत्रातही फारसा पाऊस झाला नाही, मात्र धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून राधानगरी धरणात सरासरी 80% पाणीसाठा आहे. या तुलनेत दूधगंगा धरणातील पाणीसाठा संत गतीने वाढत असून सध्या 43.30% पाणीसाठा आहे. पंचगंगेची पाणी पातळी 24 तासात

0: गतीने वाढत असून सध्या 43.30% पाणीसाठा आहे. पंचगंगेची पाणी पातळी 24 तासात झपाट्याने वाढली. सकाळी 8 वाजता पाणी पातळी 28 फूट 8 इंच होती. सायंकाळी 7 वाजता पाणी पातळी 27 फूट 8 इंच झाली. रात्री 12 वाजता पाणी पातळी 27 फूट 2 इंच इतकं होती. जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली आहेत. भात रोप लावणीच्या कामाला वेग. आजरा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पाऊस कोसळत असून हिरणकेशी चित्रा नदी पात्रालागत हे भरून वाहत आहेत. ओढ्या नाल्यांना भरपूर पाणी आले असून शितवडीत पाणीच पाणी झालं आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात भात रोप लावणीच्या कामांना वेग आला आहे. 2 दिवसापूर्वी विश्रांती घेत कोसळणारा पाऊस अचानक वाढला आहे आणि आज दिवसभर पावसाचा अंदाज आहे. केळोशी प्रकल्प भरला. केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरला. दिवसभर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने हा प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. तुळशी जलाशयातसुद्धा या ठिकाणी पाणी भरण्याचा वेळ सुरू आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य समन्वय यंत्रणा कार्यरत. जिल्हाधिकारी. जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील प्रशासनामध्ये सक्षम आणि सातत्यपूर्ण आंतरराज्य समन्वय यंत्रणा कार्यरत आहे. पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकाची दैनंदिन माहिती परस्परांना दिली जात आहे. जिल्ह्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर चित्रकार कलायुगीजी कांबळे यांच्या 24व्या स्मृती दिनानिमित्त आज बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता खासबाग मंगळवारपेठ कोल्हापूर येथील कलायुगीजी कांबळे यांच्या स्मृतीशिल्पास माननीय महापौर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मान्यवरांची उपस्थित अभिवादन करण्यात येत आहे.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
4: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
0: आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. नंदवाळला शनिवारी दिवसभर बस सेवा. आषाढी एकादशीनिमित्त शनिवार दिनांक 25 जुलै रोजी प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदवाळ येथे भाविकांना जाता येण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम यांच्या वतीनं विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी स्टँड ते नंदवाळ फाटा या मार्गावर दिवसभर गरजेनुसार जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान प्रवाशांची संख्या वाढल्यास आवश्यकतेनुसार बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनानं दिली आहे.

रसिक हो, कोल्हापूर दर्पण मध्ये आपलं पुन्हा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात 2 ऑगस्ट पर्यंत महाराजस्व समाधान शिबिर, नागरिकांच्या विविध प्रश्नांची होणार सोडवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंतीनिमित्त जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर हे अभियान राबवण्यात येणार आहे. 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत विधानसभा मतदारसंघनिहाय हे अभियान राबवलं जाईल. कोल्हापुरात साकारणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेनं आज महत्वाचं पाऊल पडलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि राज्याच्या क्रीडा विभागादरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. स्टेडियमची वैशिष्ट्ये: 87 एकर जागेवर उभारणी, प्रेक्षक क्षमता 35,000, BCCI आणि ICCIच्या निकषानुसार सुविधा, इनडिओर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्रिकेट संग्रहालय, विद्युत झोत, सौर ऊर्जा आणि सुरक्षा व्यवस्था, क्रीडा पर्यटन, स्थानिक रोजगार आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी, रणजीसह विविध राष्ट्रीय स्पर्धाही होणार, मुबलक पार्किंग व्यवस्था, अशा प्रकारचं ह्या स्टेडियमची सुविधा आहे.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे, तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपर फुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास

सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी तीनदा तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटींहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटींहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित

राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणू कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्न पदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं एनएचपीसीनं म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पीव्ही सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग 2 दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडी रोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ऐकूया चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: सद्गुरु जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला सद्गुरूंबद्दल प्रेम निर्माण होईल, सद्गुरूंबद्दल तुमच्या मनात भक्ती निर्माण होईल, सद्गुरूंबद्दल निष्ठा निर्माण होईल, सद्गुरूंबद्दल आदर निर्माण होईल आणि मग सद्गुरूंना कधी सोडूच नये अशी तुमच्या मनाची धारणा निर्माण होईल। सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्त्व, त्या ज्ञानाचं मोल जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच अशी मनाची धारणा होते। सांगायचा मुद्दा, सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल आपल्याला समजलं पाहिजे। जीवनविद्या सांगते की आपल्याला जे ज्ञान सद्गुरू देतात ते इतकं अनमोल आहे, ते इतकं मौल्यवान आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानात आहे। मी हे का सांगतो आहे की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे, जीवन जगण्याची विद्या आहे। बाकीचं जे असतं, उदाहरणार्थ संगीत, हे संगीतापुरतं असतं, मेडिकल हे मेडिकल पुरतं असतं। इथं आपल्याला जगायचं आहे, जन्माला आलो ते मरेपर्यंत आपल्याला जगायचं आहे आणि नुसतं जगायचं नाही तर यशस्वीपणे जगायचं आहे, सुखानं, आनंदानं आणि समाधानानं जगायचं आहे।

म्हणून जीवनविद्येचं हे तत्वज्ञान जे आहे ते आगळं आणि वेगळं आहे. काही लोकांना अध्यात्मविद्या आणि जीवनविद्या एकच वाटते. त्यांचा हा जो समज आहे हा समज म्हणजे वास्तविक गैरसमज आहे. अध्यात्मविद्येचा संबंध परमार्थाशी आहे आणि जीवनविद्येचा संबंध प्रपंच आणि परमार्थ दोन्हीशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला समजलं तर जीवनविद्येचं काय महत्त्व आहे हे तुमच्या ध्यानात येईल. सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात ते जर आपल्याला समजलं, ते जर आपल्या ध्यानात आलं, ते जर आपल्या लक्षात आलं, तर काय दावे यांसी कसे व्हावे उतराई, ठेवीत आहा पायी जीव थोडा, असं जे तुकाराम महाराज म्हणतात तसं आपल्यालाही वाटू लागेल. ते पुढे असं म्हणतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटता ती, अमुप जोडिल्या सुखाची या राशी, पार या भाग्यासी न दिसे आता. आणि ते शेवटी काय सांगतात, ते सांगतात, काय द्यावे यांसी कसे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकाराम महाराजांना हे सर्व कळून आलं का? कारण ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना अपार कष्ट भोगावे लागले, ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना खूप त्रास झाला. मी हे का सांगतो आहे की सद्गुरूंनी दिलेलं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान इतकं अनमोल आहे, हे इतकं मौल्यवान आहे की या ज्ञानाचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे. कारण चिंतन हाच चिंतामणी आहे. हे जे ज्ञान आहे हे किती आगळं वेगळं आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचं शास्त्र, जीवन जगण्याची विद्या हस्तगत करता येईल. एकदा का ही कला हस्तगत झाली की तुम्ही खऱ्या अर्थानं कलावंत झालात. कलावंत झालात की भाग्यवंत झालात, भाग्यवंत झालात की मग भगवंत व्हाल. म्हणून कलावंत होण्यासाठी कला शिकली पाहिजे. एकदा एका गाणाऱ्या माणसानं गुरु केला आणि 2 दिवसांनी आपल्या गुरुकडे गेला आणि माझ्यावर कृपा करा म्हणाला. मग मी रेडिओवर जाईन, टीव्हीवर जाईन, प्रोग्राम करीन म्हणाला. गुरुनं कपाळालाच हात लावला आणि सांगितलं, कृपा कसली बाबा, कृपा बिपा काही नाही, मी जे काही तुला सांगेन ते तू प्रथम कर आणि मग पहा. मी जे काही शिकवतो ते प्रथम तू शिकलं पाहिजे, ऐकता हवं म्हणशील तर तुला काहीही मिळणार नाही. काय आहे की माणसं शिकायला मागत नाहीत, त्यांना सगळं ऐकता हवं असतं. लोक शॉर्टकट शोधत असतात, त्यांना फास्ट फूड हवं असतं. उदीभस्म मिळालं की त्यांचे रोग बरे झाले पाहिजेत, उदीभस्म मिळालं की त्यांची संकटं दूर झाली पाहिजेत, नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळाली पाहिजे. असं कधी होतं का? असं कधीही होत नाही. हे लोक इतके भोळसट असतात, बावळट असतात, इतके मूर्ख असतात की ते अंधश्रद्धेच्या अगदी आहारी गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल. कित्येक लोक तर असे आहेत की ते ऐकायलाही तयार नसतात. सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, हे आपोआप मिळेल का, कृपा वगैरे? तर कृपा वगैरे काहीही नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही हे ज्ञान शिकलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्यासाठी श्रवण असलं पाहिजे, वाचन पाहिजे, त्यासाठी साधना पाहिजे. गुरूंचं मार्गदर्शन आणि सद्गुरू कृपा या ज्या 5 गोष्टी आहेत या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पहिलं म्हणजे श्रवण, दुसरं वाचन, तिसरं चिंतन, चौथी गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी दिलेली साधना आणि 5वी गोष्ट म्हणजे सद्गुरू कृपा. ही सद्गुरू कृपा जी आहे ही सद्गुरू करत नाहीत, तर सद्गुरू कृपा होते. ही कधी होते? तर सद्गुरूंशी जेव्हा सख्य होतं तेव्हाच सद्गुरू कृपा होते. मार्ग दावी त्याच्या, पुण्या नाही पार,

0: असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. यावरून तुकाराम महाराजांना ज्ञानाचं महत्व किती होतं याची आपल्याला कल्पना येईल. जो मार्गदर्शन करतो त्याच्या पुण्या नाही पार, त्याचे आपल्यावर अगणित उपकार होतील. सद्गुरूंकडून जे मार्गदर्शन मिळतं तेव्हा शिष्यांची अशी धारणा व्हायला पाहिजे की मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, त्यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत ही धारणा शिष्याकडे पाहिजे, तरच तो शिष्य सद्गुरू व्हायला लायक असतो. शेवटी सद्गुरूंना शिष्य करायचे असतात ते काय दगड ठेवण्यासाठी नव्हे. खऱ्या सद्गुरूंची ही इच्छा असते की त्यांनी म्हणजे त्यांच्या शिष्यांनी आपल्यासारखं सद्गुरू व्हावं. उत्तम सेनापती कोण होतो? जो उत्तम सैनिक असतो तो. तसे उत्तम शिष्य जे असतात तेच सद्गुरू होऊ शकतात. सांगायचा मुद्दा, सद्गुरूंकडून जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाची महती, त्या ज्ञानाचं महत्व जितक्या लवकर कळेल तितका आपला उद्धार होईल. संतांना सद्गुरूंचं महत्व कळलं होतं. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा. मज हृदय सद्गुरु तेणे तारिला हा संसार पुरु, म्हणून विशेषु अत्यादरु विवेकावरी. म्हणून जाणतेन गुरु भजीजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजती शाखा पल्लव संतोषती. जाणतेन म्हणजे जे शहाणे आहेत ते, जे बुद्धिमान आहेत तेणे कृतकार्य होईजे. किती सुंदर सांगितलंय पहा. आणखी एका अभंगात माऊली सांगतात, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजसाशी कांता काय भीक मागे, कल्पतरुवरी जो कुणी बैसला काय उणे सांगा तया लागे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, सद्गुरु कृपे उद्धरलो. सांगायचा मुद्दा असा की संतांना गुरुचं महत्व ज्ञात होतं. किती ज्ञात होतं ते संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहिली तरी आपल्या लक्षात येतं. गुरुचं महत्व सांगताना त्यांना किती सांगू आणि किती नको असं व्हायचं. शेवटी निवृत्तीनाथांना हे सांगावं लागलं की अरे बाबा आता पुरे, पुढे चल. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. मी हे का सांगतो आहे की सद्गुरु महिमा अगाध ही अतिशयोक्ती नसून ती वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही वस्तुस्थिती असूनही आपल्याला ती कधी कळत नाही. ती वस्तू जी आहे तिची स्थिती आपल्या हृदयात कशी आहे हे सद्गुरू आपल्याला शिकवत असतात. आपल्याला जेव्हा ते कळतं तेव्हा आपल्या लक्षात येतं. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
4: नुटेलाची एवन चटणी
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
7: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
8: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।
9: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।
8: रसिक श्रोते हो नमस्कार।

0: सहकाऱ्यांसमवेत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरातलं हिम्मतवाला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
1: कूल राहा.

0: हम मरत जात अरे आय आय आय आय आय आय चतुर
1: बड़ी होशियार
0: करके सिंगार
1: नहीं जा
0: मेरे मन के द्वार
1: हंसत जा
0: घुसत जा
1: हम हंसत जा
0: हम मरत जा मरत जा मरत जा
2: किशोर कुमार मन्नाडे यांनी मेहमूद यांनी गायलेलं पडोसन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: श्रोते हो, इंद्रधनु या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरातलं एक फूल दो माली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं चा चा चा या चित्रपटातलं गीत ऐकलं. रसिका हो याबरोबरच आजच्या गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
7: तात्या दाड लई दुखाल्या मंजन लावून बसलोय.
6: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
7: वय दातासाठी एक नंबर.
8: माधव मिशन डेवल क्लब तळमजला.
5: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
9: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: ये लो, ये अब तुम्हारा हुआ। लो
1: आ जा। श्रोताओ, अभी आपने सुना कार्यक्रम मेरा प्यारा दोस्त, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अजीत को
2: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
3: उमंग उमंग उमंग उमंग
4: उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
6: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
5: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
5: फोन 940-440-8000।
7: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55।
8: प्रधानमंत्री पीक विमा योजना
9: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
10: खरीप हंगाम 2026।
11: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
9: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
11: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14-447।
12: बाळे, तोंड शिवल्यागत का बंद हाय?
13: तात्या, दाढ लई दुखालिया, मंजन लावून बसलोय।
12: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
13: वय, दातासाठी 1 नंबर।
14: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला।
7: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55।
8: प्रधानमंत्री पीक विमा योजना
9: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
10: खरीप हंगाम 2026।
11: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
9: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
11: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14-447।
15: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो।
16: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
15: कणीस आणि हत्ती?
17: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापर।
8: प्रधानमंत्री पीक विमा योजना
9: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
10: खरीप हंगाम 2026।
11: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
9: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
11: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14-447।
18: PM जय अब गरीबों की जय बन गई।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: श्रोतेहो, इंद्रधनु या कार्यक्रमात या शुक्रवारी आपण ऐकणार आहोत वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या डॉक्टर मधुकर येवलुजे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर।
3: ऐकूया नाट्य संगीत।

पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं देव दीना घरी धावला या नाटकातलं पद आपण ऐकलं. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया प्रसाद सावकार यांनी गायलेलं गीत ज्ञाती ज्ञानेश्वर या नाटकातलं पद.

हे होतं माणिक वर्मा यांनी गायलेलं वाहतो ही ध्रुवांची जुडी या नाटकातलं पद. रसिक हो, या पदाबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:30 वाजलेत, ऐकूया कार्यक्रम आमच्या संग्रहातून.

श्रोतेहो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आषाढ महिना सुरू झाला की आपल्याला वेद लागतात ते पंढरपूरच्या वारीचे. या वारीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या भेटीची आस लागून संतांचा हा मेळा पंढरपुरामध्ये दाखल होतो. आपल्या संस्कृतीत सकल संतांनी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. सत्य अहिंसेच्या मार्गानं आपलं जीवन सुखकर होण्यासाठी त्या भगवंताला साक्षी ठेवून सचोटीनं आपलं जीवन कसं जगावं हा आदर्श प्रत्येक संतांनी आपल्या रचनांमधून आपल्यासमोर ठेवलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत सावतामाळी, संत गोराकुंभार अशा अनेक संतांची नावं आपल्याला सांगता येतील. याबरोबरीनं संत सोयराबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा अशा स्त्री संतांची भूमिका ही देखील तितकीच महत्वाची आहे. आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या स्त्री संतांची ही महती आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सुजय पाटील यांच्याकडून.

पंढरपूरच्या महाद्वाराच्या पायरीच्या निमित्तानं आत्माविष्काराचं सामर्थ्य व स्वातंत्र्य लाभलेल्या संत कवयित्री म्हणून संत सोयराबाई यांचा आदरानं उल्लेख करावा लागतो. संत सोयराबाई या संत

चोखामेळा यांच्या धर्मपत्नी होत्या. सोयराबाईंचे एकूण 62 अभंग उपलब्ध आहेत. आध्यात्मिकता आणि सामाजिक विकास यांची तळमळ सोयराबाईंच्या अभंगांच्या मधून आपल्याला नेहमीच दिसून येते. आख्यायिका, विठ्ठल संवाद, साक्षात्काराचा अनुभव, आत्मकथनात्मकता, तत्वचिंतन, वाईट रूढींच्यावर प्रहार ही सोयराबाईंच्या अभंगवाणीची बलस्थाने आहेत असं आपण म्हणू शकतो. विठ्ठल आणि सोयराबाई यांचं नातं आई आणि माहेरवाशीन मुलगी अशा स्वरूपाचं होतं. त्यामुळंच सोयराबाईंच्या बाळणपणाच्या काळामध्ये प्रत्यक्ष विठ्ठलाने संत निर्मळेच्या रूपात धाव घेऊन सोयराबाईंचं बाळंतपण सुखरूप केलं होतं अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच तत्कालीन संत विष्णुदास नामा या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतात, भक्ताशी संकट पडो नेदी देव, भक्ताशी संकट पडो नेदी देव, घालितसे धाव त्यांच्या काजा. आपल्या अभंगाद्वारे संत सोयराबाई यांनी सर्व पातळीवर विठ्ठलाशी संवाद साधलेला आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये सामाजिक विषमतेच्या दाहक चटक्यांच्या विषयी विठ्ठलाकडे कैफियत त्यांनी मांडलेली आहे. ती कैफियत मांडत असताना त्या लिहितात, येई ओ विठ्ठले येई लव करी, येई ओ विठ्ठले येई लव करी, धावे तू सत्वरी मज लागी. आता कवनाची पाहुमी वास, अवघेची वोस दिसतसे, सोयरा म्हणे पंढरी राया, आमची ती दया येऊ द्यावी. सोयराबाईंनी या कैफियतेच्या माध्यमातून तत्कालीन समस्त वंचितांच्या वेदना पंढरीच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचविल्या असं आपल्याला म्हणता येतं. विठ्ठल हा समचरण आहे, त्याच्या दरबारी कोणताही भेदभाव नाही, तो सर्वत्र एक रूपाने भरून राहिलेला आहे असा आत्मानुभव घेतलेल्या सोयराबाई आत्मानंदामध्ये डोलू लागतात. आपला हा आत्मानुभव शब्दांकित करताना त्या लिहितात, अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, देही असोनी विधेयी, सदा समाधीस्त पाही, पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखयाची महारी. नामस्मरणाचं महत्व हा समस्त वारकरी संतांच्या रचनेचा मूलाधार आहे. संत सोयराबाईंची अभंगवाणी त्याला अपवाद नाही. आपल्या अनेक अभंगांच्या मधून त्या नामस्मरणाचे महत्व विशद करतात. विठ्ठल नामाचे चिंतन करण्यासाठी कोणतीही काळवेळ लागत नाही, मोबदला तर द्यावा लागतच नाही. विठ्ठलाचे नाम जो सदैव आपल्या मुखामध्ये घोळवितो त्याचा जन्म सुफळ होईल, प्रत्यक्ष यमराज देखील त्याला वंदन करील असा विश्वास व्यक्त करताना संत सोयराबाई लिहितात, नामाचे चिंतन करा सर्व काळ, नामाचे चिंतन करा सर्व काळ, नाही काळ वेळ नामा लागी. जयाची यवाचे विठोबाचे नाम, तयाचा तो जन्म सफळची. तयापाशी काचनी नाही बा जाचनी, यम पायवनी वंदी त्याची. विठ्ठलाचे नाम, संतांचे विचार, कीर्तनाचे सोहळे याबाबतीत भोंदूगिरी करणाऱ्या तत्कालीन दुराचारी मनोवृत्तीवर हल्ला चढवताना सोयराबाई प्रचंड कठोर होतात आणि त्या लिहितात, शीन वाटतसे मना नारायण न पाहता, शीन वाटतसे मना नारायण न पाहता, वाया आचार विचार सदा मलिन अंतर, सोंगाचे ते सोंग दावी रंग कथेचा. समाज जीवन व आध्यात्मिकता याबाबतीत सर्व पातळीवर समर्थपणे भाष्य करणाऱ्या संत सोयराबाई व त्यांची अभंगवाणी ही तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीचा विचार करता एक क्रांतिकारी घटना होती असं मत नोंदवताना आपण त्यांच्या मोठेपणाशी न कळत सहमत होतो हेच खरं.

म्हणून गौरविण्यात आलेल्या जनाबाईंच्या चरित्राची रेखा अत्यंत अलौकिक आणि भावमधुर अशी आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गोदावरी काठचे गंगाखेड हे तिचे गाव. वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करंडू असे होते. या दाम्पत्याने जनाबाईला पंढरपुरातील दामा शेटी म्हणजेच दामा शिंपी यांच्या घरी आणून ठेवले. कालांतराने दमा आणि करंडू यांना देवाज्ञा झाली. दामाशेठच्या कुटुंबातच जनाबाई लहानाची मोठी झाली. दामाशेठचा मुलगा नामदेव याला बालपणापासूनच जनाबाईने अंगाखांद्यावर खेळविले वाढविले. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, कलित नामदेव विठ्ठल चिंतनी त्याचीच सेवे लागी जन्मली जनी अशा शब्दात नामदेवांच्या सेवेसाठी आपला जन्म झाला आहे असे जनाबाई अभिमानानं सांगते. नामस्मरणाचे महत्त्व इतर संतांच्या प्रमाणेच जनाबाईनेही ओळखले होते. त्यामुळेच विठ्ठलाचे नाम तारक हे थोर असा विश्वास ती व्यक्त करते. विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे चोखा मेळा आजा मेळा यांचा उद्धार झाला तसाच आपला देखील उद्धार होईल असं तिला वाटतं. नामस्मरणासाठी कोणत्याही दैनंदिन कर्माचा त्याग करावा लागत नाही. आपल्या नित्य नैमित्तिक कर्माबरोबर नामस्मरण सहजच घडतं असा दाखला स्वतःच्या आचरणातून देताना जनाबाई लिहितात. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम तारक हे थोर नामे तारिले अपार. आजामेळा उद्धरीला चोखा मेळा मुक्तीस नेला, आजामेळा उद्धरीला चोखा मेळा मुक्तीस नेला, नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जनी. उच्च नीच स्त्री पुरुष हा भेदभाव नामस्मरणाच्या आड येऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण विचार जनाबाई देते. त्यामुळेच अशा भेदभावाची आडकाठी करणाऱ्या व्यक्तींना लोकांना मनगटावर तेल घाला तुम्ही असा खणखणीत इशारा जनाबाई देतात. विठ्ठलाशी एकरूप होताना तिला व्यावहारिक बंधनांची पर्वा नाही. लोक काय म्हणतात इकडे लक्ष न देता आपण विठ्ठलाचा मार्ग धरला आहे आता लोकव्यवहाराची आपल्याला पर्वा नाही असा भाव आपल्या अभंगातून व्यक्त करताना जनाबाई लिहितात. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या भाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल मनगटावर तेल घाला तुम्ही, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा रिघाले केशवा घर तुझे. सामाजिक परंपरेच्या चौकटीनुसार स्त्री म्हणून जी कामं करावी लागतात ती सर्व कामं जनाबाई नामदेवांच्या घरी करीत असे. ही कामे करीत असताना सोहम शब्दाच्या माऱ्यानं ती विठ्ठलाला आपलासा करून घेते. विठ्ठल आपल्याबरोबर आहे या जाणीवेतूनच तिचे सर्व व्यवहार होत राहतात. या सर्व व्यवहारांना देव रूप देताना ती आपल्या अभंगामधून म्हणते, देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देव देते देव घेते देवासवे व्यवहारिते, देव येथे देव तिथे देवावीन नाही रिते, जनी म्हणे विठाबाई भरुणी उरली अंतरबाही. जनाबाई नामदेवांच्या वंशवृक्षाची जशी साक्षीदार होती त्याचप्रमाणे त्यांच्या कीर्तन व भक्तीची ती साक्षीदार होती. नामदेवांचे कीर्तन किती प्रभावी होते, देवदेवता त्यांच्या कीर्तन भक्तीत किती रममाण होऊन जात असत याचं जनाबाईनं केलेलं वर्णन कीर्तनकार नामदेवांचं सजीव चित्र आपल्या समोर उभं करते. जनाबाई लिहितात, सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी, सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी नामा वळवंटी कथा करी, ब्रह्माधिक देव येऊन पाहती आनंदे गरजती जय जयकार, जनी म्हणे त्याचे काय वर्णू सुख पाहती जे मुख विठोबाचे. नामदेवांनी आपल्या बरोबरच्या समकालीन संतांची चरित्र रेखाटली होती पण संत जनाबाईनं

नामदेवांचा वंशवृक्ष, कुटुंबकथा, विठ्ठल भक्ती, कीर्तनकला इत्यादी आपल्या अभंगामधून रेखाटून संत नामदेवांचं संपूर्ण चरित्र महाराष्ट्राला खुलं करून ठेवण्याची अजोड कामगिरी केलेली आहे हे आपणास मान्यच करावं लागतं.

वारकरी संप्रदायाचा इतिहास आपल्या अभंगातून शब्दबद्ध करणारी संत कवयित्री म्हणजे संत बहिणाबाई या होत. वेरूळ जवळचं देवगाव रंगारी हे त्यांचं जन्मगाव. वडिलांचं नाव आऊजी व आईचं नाव जानकीबाई असं होतं. आई वडील व पती रत्नाकर पाठक यांच्याबरोबर भ्रमंती करीत त्या काही काळ कोल्हापूरमध्ये वास्तव्यास राहिल्या. कोल्हापुरामध्येच कथा कीर्तन श्रवणातून त्यांना आत्मोद्धाराची तळमळ सुरू झाली. संत तुकाराम महाराज यांच्या व्यक्तित्व संतत्व व अभंग कर्तृत्वाकडं त्या आध्यात्मिकदृष्ट्या आकर्षित झाल्या. मनोमन त्यांनी संत तुकाराम महाराज यांना आपलं गुरु मानलं. संत तुकाराम महाराजांनी स्वप्नात येऊन आपल्या मस्तकावर हात ठेवून अनुग्रह दिला व अभंग रचण्याची आज्ञा दिल्याचं बहिणाबाई आपल्या अभंगात नमूद करतात. तुकोबांच्या स्वप्नदर्शनातून आपल्या मनाची झालेली भावविभोर अवस्था व अनुग्रहाचं वर्णन करताना बहिणाबाई लिहितात, ठेवून या कर मस्तकी बोलीला, ठेवून या कर मस्तकी बोलीला, मंत्र सांगितीला कर्ण रंधरी, म्याही पायावर ठेविले मस्तक, दिदले पुस्तक मंत्रगीता, वाटे उठे नये जीव जाये तरी, वाटे उठे नये जीव जाये तरी, सुख तो अंतरी हेलावले, आनंद निर्भर होऊन या मने, करू आले स्नान इंद्रायणी, बहिणी म्हणे जैसा लोटला समुद्र, बहिणी म्हणे जैसा लोटला समुद्र, हृदयापाशी चंद्र बोले वाचा. बहिणाबाईंचे 740 अभंग उपलब्ध आहेत. आत्मनिवेदन, तत्वचिंतन, भक्तिमहात्म्य, उपदेशपरता, तीर्थक्षेत्र महिमा इत्यादी त्यांच्या अभंगरचनेचे गुणविशेष सांगता येतात. पंढरपुराविषयी त्यांच्या मनाला विशेष ओढ होती. सर्व तीर्थक्षेत्रांच्या मध्ये पंढरपूर सर्वश्रेष्ठ आहे. पंढरपूरच्या केवळ वाटेवर जरी आपण चालत गेलो तरी ब्रह्मानंदाची आत्मसुखाची प्राप्ती आपल्याला होते. भीमा चंद्रभागा यातील स्नानानं त्यांच्या गुणवर्णनानं सर्व पाप पश्चाताप वाईट विचार यांच्यापासून आपल्याला सहज मुक्ती मिळते. पंढरीचा हा महिमा वर्णन करताना बहिणाबाई लिहितात, चालता पाऊल पंढरीच्या वाटे, चालता पाऊल पंढरीच्या वाटे, ब्रह्म सुख भेटे रोकडेची, भीमा चंद्रभागा संगम जे ठाई, भीमा चंद्रभागा संगम जे ठाई, वानावा बाई महिमा त्याचा. स्त्रीत्वाचा आत्मसन्मान हा बहिणाबाईंच्या अभंगाचा एक आगळा वेगळा गुणविशेष आहे. प्रपंचाबरोबर परमार्थ साधणारे

स्त्री त्यांना आभाळापेक्षा देखील मोठी वाटते. म्हणूनच त्या लिहितात, प्रपंच परमार्थ चालवी समान, प्रपंच परमार्थ चालवी समान, तिनेच गगन झेली येले. स्त्री सामर्थ्याचा गौरव करणाऱ्या त्यांच्या या रचनांनी मराठी अभंगवाणी अधिकच समृद्ध झाल्याचे आपणास दिसून येतं. व्रतवैकल्ये, अनुष्ठाने यासारख्या कर्मकांडापेक्षा केवळ नामस्मरणानं आपण पांडुरंगाच्या अधिक जवळ जाऊ शकतो. नामस्मरण भक्तीनं वैकुंठच आपल्या हाती गवसतं हा विश्वास व्यक्त करताना बहिणाबाई लिहितात, भक्त हे कारण साधन वरिष्ठ, भक्ती हे कारण साधन वरिष्ठ, रोकडे वैकुंठे हाती वसे. भक्तिपासी ज्ञान वैरागी आंधने, सर्व ही साधने लया जाती. संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम महाराज यांच्या वारकरी संप्रदायाच्या उभारणीतील त्यांनी शब्दबद्ध केलेलं योगदान संपूर्ण वारकरी संप्रदायाचा इतिहासच जगासमोर मांडून जातं. बहिणाबाईंनी लिहून ठेवलं आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने केला से विस्तार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. भजन करा सावकाश तुका झाला से कळस, बहेना फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. बहिणाबाईनं वारकरी संप्रदायाचा कित्येक शतकांचा इतिहास मांडणारा हा एक जरी अभंग लिहून ठेवला असता तरी ती महाराष्ट्राच्या लोकजीवनात अजरामर ठरली असती असं अभ्यासकांनी तिच्याविषयी काढलेले उद्गार सार्थ वाटतात.

डॉक्टर सुजय पाटील यांनी करून दिलेला महाराष्ट्रातल्या स्त्री संतांचा परिचय आत्ताच आपण ऐकलात. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.

आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11 वाजलेत, ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

रसिक श्रोते हो नमस्कार. गीत आणि संगीताच्या माध्यमातून आपल्याला अनेक वेळा ही गीतं ऐकत असताना आपल्या मनामध्ये अभूतपूर्वची एक वेगळ्या प्रकारची आनंदाची महती आपल्या मनात दाटून येत असते. आणि खरं बघितलं तर संगीताची ही एक वेगळ्या प्रकारची जादू आहे. संगीत म्हणजे म्युझिक या अर्थाने मी म्हणतोय, कारण संगीतामध्ये एवढी ताकद आहे म्हणून एक व्यसनमुक्ती कार्यकर्ता म्हणून जातो. व्यसनमुक्त हो वेड्या, व्यसनमुक्त हो वेड्या, अरे व्यसनात काय मशा आहे. व्यसनमुक्त हो वेड्या, अरे व्यसनात काय नशा आहे. व्यसनापेक्षाही मस्त नशा या संगीतात आहे, या संगीतात आहे. या संगीताच्या माध्यमातून सा रे ग म प ध नी आणि पुन्हा सा असे हे सप्तसूर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या विश्वाचा आनंद देऊन जातात. आणि या खऱ्या अर्थानं संगीताच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गाणारे जे गायक कलाकार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा भाव आपल्या आणून देत असतात.

22 जुलै गायक कलाकार मुकेश जी यांचा जन्मदिन। रसिक हो आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांनीच गाऊन अजरामर केलेली काही अशी गीतं, निश्चित आपल्याला आवडतील।

रसिक हो, गूढ जन्म आणि गूढ मृत्यू यामधल्या सुंदर प्रवासाचं नाव आहे जीवन. आणि खरंच हे जीवन कसं जगावं हे प्रत्येकाला आपल्याला जगण्याचा आनंद आहे आणि जगण्यातला एक अविभाज्य घटक आहे. पण खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये काय व्हावं, कोणत्या ठिकाणी जावं, आपला आदर्श काय असावा, आपण कुठं काम करावं, असे अनेक तरुण स्वप्न बघतात. तसं मुकेशजीने एक स्वप्न बघितलं की आपणही चित्रपटातला अभिनेता व्हायचं. ह्या उद्देशानं मुकेशजी मुंबईत आले खरे, पण अभिनेता होणं त्यांना काही जमलं नाही. पण सुंदर गायक ते झाले आणि गायकीच्या माध्यमातून त्या गायकीची सफर आजही आपल्याला पुढं पुन्हा ऐकावीशी वाटते. पुन्हा एकदा ती सफर ऐकली की खरोखर मुकेशजी खरोखर मुकेशजीच आहेत असं वाटतात.

रसिक हो, जन्म येणे दैव हाती, करणी जग हसवी. कुणाचा जन्म कुठे होणार, कुठे घ्यायचा आहे, कोणत्या जातीमध्ये, कोणत्या धर्मामध्ये, हे कुणाच्या हातात नाही. पण मिळालेलं हे जीवन खऱ्या अर्थानं सन्मानानं वागून एका वेगळ्या प्रकारचा भाव आपल्या जीवनात निर्माण करून सर्वांच्या समोर आदर्श निर्माण करणं हे बाकी निश्चित आपल्या हातात आहे. पण ह्यासाठी जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि प्रामाणिकपणा पाहिजेच, पण हुशारीसुद्धा पाहिजेच. ही जर सगळं आहे आणि आमच्याकडं हुशारी नसेल तर काय होते, ऐकूया ह्या गीतातून.

गाता रही मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। तर रसिका हो, आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या गावात राहतो, ज्या राज्यात राहतो आणि ज्या देशात राहतो, त्या देशाबद्दलचा सार्थ अभिमान आपल्या मनात असणं हे कधीही महत्त्वाचं आहे। कुठेही आपण गेलो तरी अभिमानानं सांगता आलं पाहिजे। कार्यक्रमाच्या निमित्तानं मुकेशजी असंच परदेशाला गेले होते आणि परदेशामध्ये त्यांनी विचारलं, तुम्ही कोणत्या देशातून आला आहे? तेव्हा मुकेशजी मायक्रोफोन हातामध्ये घेतला आणि गायला सुरुवात केली।

रसिक हो, मुकेशजींनी अनेक गायिकांच्या बरोबर गाणी गायलेत, पण खऱ्या अर्थानं लता देवींच्या बरोबर गायलेली त्यांची गाणी अतिशय आवडगोडीची आणि अप्रतिम अशी आहेत. त्यांना स्वतःही आवडणारं त्यांच्याबरोबरचं गीत आहे, ते गीत आता ऐकायचं आहे. आणि हे गीत युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये कार्यक्रमात एकदा नाही, दोनदा नाही, तर 5 वेळा वन्स मोर गायलेलं हे गीत. हो हो, अगदी तेच मी सांगतोय, ते गीत बरोबर आहे रसिक हो, तुमच्या मनात आलेलं आहे, आणि तेच गीत आता ऐकूया.

0: शोर।
1: पवन करे
0: अरे
1: शोर,
0: बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।
1: पवन

रसिक हो, अशाच प्रकारचं आणखी एक द्वंद्वगीत या दोघांनी गाऊन अजरामर केलंय. तत्कालीन महाविद्यालयीन युवक युवतींच्या मनामध्ये वारंवार पुन्हा पुन्हा ओठावरती हेच गीत असायचं. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते गीत आपण पुन्हा ऐकूया.

गायक कलाकार मुकेश यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनीच गाऊन अजरामर केलेली काही गीतं आपण ऐकत आहोत. गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

रसिक हो, मुकेशजींचा आवाज राज कपूर साहेबांना तंतोतंत बसायचा. आणि असंच एकदा आरकेस्ट स्टुडिओमध्ये राज कपूरजींच्या बरोबर मुकेशजी आले असताना त्यांनी संपूर्ण आरकेस्ट स्टुडिओ पाहिला आणि त्यांच्या मनात आरकेस्ट स्टुडिओबद्दल आणि राज कपूर साहेबांच्या मनाबद्दल एक चांगल्या प्रकारची आपुलकी निर्माण झाली. आणि त्यांचंच जे स्वागत आहे ते एका चित्रपटातून त्यांनी मांडलं. ऐकूया तेच गीत.

रसिक हो, राज कपूरजींनी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे विषय अतिशय सुंदरतेने हाताळले. त्याला अनुरूप सुंदर असं संगीत आणि संगीताच्या माध्यमातून संवाद आणि कथानकाला आवर्जून अशी साजेशी अशी गीतं त्यांनी या ठिकाणी आपल्या गीतातून आपल्या चित्रपटातून साकार केली. ती अनेक गीतं आजही रसिकांना पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. एक तर गीत असं आहे ते आपण कितीही वेळा ऐकलं तर ते अविष्ट गोडीचं गीत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण जगण्याचं सुंदर तत्वज्ञान त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत दिलेलं आहे. ऐकूया तेच गीत मुकेशजीने गाऊन अजरामर केलेलं आहे.

रसिक हो, गायक कलाकार मुकेश जी ने वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून अनेक अशी हिंदी चित्रपटातली वेगवेगळ्या भावभावना निर्माण करणाऱ्या आणि वेगवेगळ्या चित्रपटांच्या गायकांसाठी नायकांसाठी खूप चांगल्या प्रकारची गाणी गाऊन खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचा गाण्यातला विश्वविकार त्यांनी केलेला आहे. आणि अशा माध्यमातून अनेक प्रकारच्या माध्यमातून त्यांना अनेक बक्षिसं मिळाली. पण खऱ्या अर्थानं त्यांना मिळालेलं बक्षीस ते आहे की मेरा नाम जोकर या चित्रपटातलं हे जे गीत आहे हे गीत माझ्या खूप आवडीचं आहे, त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता तेच गीत आपण ऐकूया.

रसिक हो, मुकेशजींच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी गाऊन अजरामर काढलेली काही गीतं गाता रही मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकली. या गीताबरोबरच आजच्या या कार्यक्रमाची सांगता होत आहे नमस्कार.

गाता रहे मेरा दिल, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यान्हाचे 12 वाजत आहेत. ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आई वडील हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिलं प्रेरणास्थान. त्यांनी जपलेलं स्वप्न, त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं, तेव्हा ती केवळ वारसा स्वीकारत नाही तर त्या वारशाला नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे सगळं एवढ्यासाठी सांगते की आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या दोन लेकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत, ज्यांच्या आई वडिलांनी शिक्षणाचं महत्व जाणून कष्टानं, प्रामाणिकपणानं, संस्कारक्षम असं शाळेचं छोटंसं रोपटं लावलं, ज्याचं आज वटवृक्ष झालाय. आणि याला कारण आई वडिलांनी उचललेलं हे शिवधनुष्य त्यांच्या लेकींनी अगदी समर्थपणे पेललंय. या दोन लेकी आहेत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणीताई आणि ममताताई, तुमच्या दोघींचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न इंद्रायणीताई तुमच्यासाठी, हा प्रश्न पहिला, कोणती शाळा होती आणि कसं ती आई वडिलांनी उभी केली?
1: इतिहास म्हणजे माझे आई वडील खरं तर मूळचे दादरचे, आणि असं झालं की तिथे चिंचवडला एक प्लॉट मिळाला म्हणून खरं ते चिंचवडला घर घेण्याच्या, घर बांधण्याच्या उद्देशाने चिंचवडला आले. पण आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे काळ होता 1965

0: 66 आणि तेव्हा लक्षात आलं की चिंचवड खूप खेडेगाव आहे आणि तिथे एकच शाळा आहे आणि ती पुरेशी नाही आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडंसं संघाचं वातावरण, शिस्त आणि सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 साली आईनी पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँड ओव्हर केलं गेलं आणि नंतर 70 पासून आज तागायत जवळपास 55-56 वर्ष शाळेचा ग्राफ हा कायम चढताच आहे,
1: वाढतो आहे. मम आता ताई तुम्ही काय सांगाल?
2: माझे वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे हे लग्नानंतर 18 वर्ष जर्मनीत होते, बर्लिनला नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला आणि माझ्या जन्मानंतर आईबाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली, तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्समध्ये होता आणि मी माउंट कार्मेलला होते, तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, एक पावणे एक तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचा आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती, तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88 मध्ये. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूजना जायची मोठ्या शाळेंच्या, तर किडीज नर्सरी स्कूल मधून आहेत हे ऐकूनच त्या शाळा म्हणजे ओके ऍडमिशन डन, म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
1: हाडाची शिक्षिका होती.
2: हा बरोबर. तर म्हणजे आईनी तसं मलाही शिकवलं, म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे ती खरंच. बऱ्याच पालकांनीही आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा, आपण प्रयत्न करू, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणून 91 मध्ये आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता, तशीच जागाही मिळाली, काही लोकही मिळाले मदत करायला आणि 91 पासून आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली, म्हणजे 88 मध्ये प्री प्रायमरी आणि 91 मध्ये.
1: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवी पर्यंत आहे?
2: आमची शाळा आता 10वी पर्यंत आहे.
1: ओके. वा. इंद्रणी ताई, आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळेबरोबर चालू होता, मग तुमचा संसार, तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं, आई वडिलांच्या शाळेत आपण सहभागी व्हावं असं का वाटलं?
0: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खर तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं, म्हणजे 2.5 वर्षाची असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे, कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती, नर्सरी तिथे सुरू केली होती आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की नाही मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होतेच आणि एक असा विश्वास लोकांना होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत, तर नक्कीच, म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतच की शाळा फक्त एवढ्या पुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधनंच झाला, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्याच आईनी उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं, म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय, कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास, मग शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली.
1: म्हणजे आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला त्या शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय?
0: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच, हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये 11वी 12वीला.

0: थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच.
1: आणि आई वडिलांच्याच शाळेत शिकवायचंय ही पण एक गोष्ट असणारच आहे.
0: तीच पहिली होती. आणि म्हणून मग बीएड कम्प्लीट केलं, एमएड कम्प्लीट केलं आणि मी 94 साली तिथे म्हणजे आधीपासून शाळेत जातच होते मी. नृत्य नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच, पण ऍज अ टीचर, परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
1: ममताताई, तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
2: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्ष आधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधनीतून पीजी डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी करत होते, तर माझी इंटर्नशिप ही तिथे केली. त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले. आणि 2003 माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी, त्यामुळे 17 वर्ष ऑलमोस्ट मी पुण्याच्या बाहेरच होते. आणि वेगवेगळ्या पोस्टिंगमुळे म्हणजे यायचो ते फक्त सुट्टीवरच यायचो आम्ही. 2020 माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं. तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज होते आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली. जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झालात या शाळेमध्ये पुन्हा. पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
2: 2020 म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासून शाळेत जायला लागले आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते. आई पण हॉस्पिटलमध्येच होती त्यामुळे कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व होत राहिले त्याच्यातच.
1: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा त्या शाळेकडे जॉईन झालात, तर 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता, तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
2: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी. त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही. सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती. सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते पण मेंटेनन्स रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला एक 4-5 वर्ष उलटून गेली.
2: बरोबर.
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी का आले इथे, का करते मी असं?
2: हा विचार कधीच नाही आला. असा हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचंय, आपल्याला करायचंच आहे, म्हणजे तीच जिद्द होती की का कशाला असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आहे ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला.
2: बरोबर.
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
2: कन्फर्म. बरोबर.
1: इंद्रेणी, ते मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
0: तसं फार नाही पण काही काही लोकांना असं वाटत होतं की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल. कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज म्हणूयात त्यांना, ते काळाच्या पुढेच विचार करायचे कायम आणि शाळेमध्ये जे काही बेस्ट असेल ते सगळं देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा. आणि आई थोडी स्ट्रिक्ट होती म्हणजे तिचे निर्णय हे एकदम पक्के असायचे. तर मी माझा स्वभाव थोडासा मिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यामुळे कदाचित थोडं मी सॉफ्ट कॉर्नर पण लोकांसाठी ठेवायचे जसं बाबांसारखं. आणि काही गोष्टी मला अशा तात्काळ पटकन पाहिजेत की हे असं आहे तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की हा कसं पुढे जाऊन

0: चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
1: असा एखादा काही आहे अनुभव?
0: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं आणि बाबा माझे खूपच 2006 गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडंसं की वाटलं की ह्या म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे, आता कसं होईल काय होईल, कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा. पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलं.
1: अच्छा.
0: हा म्हणजे तो एक हे झालं थोडस की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं, पण नेक्स्ट टाइम मात्र मी खूप आग्रही राहिले आणि तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. वर्गखोल्या बांधतो आहोत. मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर ही
1: सक्षम हातात गेलेलं
0: आहे.
1: छान. मैत्रिणींनो, खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. ह्या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात, एक छान गाणं ऐकूया. पण इंद्राणीताई, तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
0: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मनशुद्ध तुझं, तिला खूप आवडायचं हे गाणं.
1: छान, ते गाणं पण खूप सुंदर आहे. गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
0: चालेल.

0: मैत्रिणीनो पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माटे पिसुळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममताताई तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे पुन्हा आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं

0: अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला, त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणालात तसं माझा तोपर्यंत फार काही असा संबंध आलेला नव्हता, त्यामुळे हो अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकलं स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
1: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का मग, पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
0: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता, तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीनं येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेझिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहेत किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं, कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती शाळा चालवण्याची. तर हो, थोडा रेझिस्टन्स डेफिनेटली होता, म्हणजे अगदीच सगळे या असं काही करत नव्हते.
1: पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे,
0: आता म्हणजे असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कोऑपरेट करतात, आता माझी टीम खूपच छान आहे.
1: छान. इंद्रणीताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता.

0: आतनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कॉपरेट करतात. आता माझी टीम खूपच छान आहे.
1: छान इंद्रणीताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झालं किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होते? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण की उत्तम संस्कार देणं आणि माटेशाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जातंय अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येतं आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होतीये किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं ह्यांनी सांगितलं ममतानी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बरं मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न. आणि आता ऑफलाईन सुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो. म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले तेव्हाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्थाचालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्समध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टचपॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. की मग स्टेम लॅब असेल, नटखट लॅब आहे की ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात. आणि आता नॅशनल लेवलवरती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं. पुण्यातनं दोनच विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आला. म्हणजे जेन्झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोहोचू शकतो असं मला वाटतं आहे.
1: ममताताई, तुम्ही 17 वर्ष आर्मी ऑफिसर बरोबर होता त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
0: हो बरोबर.
1: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा, त्यातला काही बदल इकडे आणायचा तर असं काही डोक्यात आलं का?
0: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेमध्ये मीही नोकरी केली ऍज अ काउन्सिलर टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकोलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली. की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला, त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
1: छान, खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा किंवा आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असा वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ममताताई, तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
0: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे हम, मला ते ऐकायला खूप आवडेल.
1: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्राणी, ते तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आई बाबांचं विचारसरणी आठवते का किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असा डिसिजन घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो. तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्कीच करा. आणि आईबाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
0: तुम्हाला ते पदोपदी उपयोगी पडतं?
1: नक्कीच उपयोगी पडतं. आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळनं बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला

0: अनेकली काही असतात, प्रत्येकाच पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
1: इंद्राणी त्यांची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाहीयेत. ममताताई तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
1: आणि जरी वयाने थकल्या असल्या शरीराने थकल्या असल्या तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे. तर मग अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला काय डिसिजन घेऊ हे कळत नसेल तर त्यांची कशी मदत होते?
2: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आतापर्यंत गेले 35 वर्ष तिनेच शाळा चालवली आहे, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच, डिस्कशन होतं त्याच्यावर आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं असणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते.
1: वा,
2: म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78
1: आहे,
2: एकदम
1: फिट आहे.
2: फिट
1: आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
2: बरोबर.
1: इंद्राणी ताई, तुम्ही हे करिअर पूर्ण निवडलं की आई बाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
0: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आता मी 23-24 ला कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्था चालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की माझी विद्यार्थी म्हणजे एक लॉंग लिगसी आमच्याकडे आहे की हजारोंच्या संख्येने माझी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्च मध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले आणि तेव्हापासून खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे, शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते
1: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी, ती त्याला ब्रिज घातला गेला.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
1: ममताताई तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला काळानुरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे, असं कधी झालं का?
2: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही. कारण ही पिढी अशी खूप वेगळी आहे, म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्या बरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर, अशा असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
1: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा, नक्कीच असं काहीतरी घडलं असेल.
2: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाउट एआय तर चालणारच नाही. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केला तर तिकडे एआयचा हा वापर होणारच आहे. तर आम्ही 1 ते 9 सगळ्या मुलांना कंपल्सरी एआय एज्युकेशन सुरू केलं, तो म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याचा त्याला इन्क्लूड केलेला आहे आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आता या क्षणी काय मनात विचार येतात? इंद्राणीताई काय सांगाल?
0: आई

0: तेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवड सारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम शिक्षण देणारी, उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी. कारण शाळा हे एक असं माध्यम आहे, जसं मगाशी मी म्हटलं की पुढची पिढी घडवण्यासाठीच एक चांगलं टूल, एक चांगलं माध्यम हे शाळा असू शकते. तर त्यांनी ह्या उद्देशाने हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शाळा सुरू केली. हा तर एक भाग आहेच की उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत, आणि त्याचबरोबर जे आधुनिक जगामधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजेत, आणि कुठलाही भेदभाव न राहता सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक गोष्टी कशा वापरायच्या. म्हणजे जसं आत्ता ममताताईंनी सांगितलं की AIचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर AIचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आईवडिलांनी जेव्हा 1966 शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलंय की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिली आहे, आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: आत्ता आई बाबा जर तुझ्या बरोबर असते तर काय भावना असत्या ग त्यांच्या?
0: आत्ता थोडस भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं, आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर आत्ता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: ममताताई, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय, तर ह्या क्षणी आता तुमच्या आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
2: त्यांनी जे सुरू केलं आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. बाबा आता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडंसं अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे कुठेतरी. एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी, आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं, की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो, सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 जो अनुभव मिळालाय आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता, आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान, वा, फार सुंदर, मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. ह्या क्षणी आता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण मग अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी ही पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
0: नक्कीच, माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेम अज अ सी नेमध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, की जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता कोणीही, म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता त्यांनी जे

0: गोष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
1: छान ममताताई तुम्ही काय सांगाल?
2: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेलं आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत हे चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, त्या गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे नेणं हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
0: हा थॉट मला खरंच खूप आवडला. आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केले,
1: इन्व्हेस्ट केलंय आणि ते आपण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघे जणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आतापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्या समोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल ही खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघे इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
0: आणि तुमचेही आभार की आम्हाला संधी दिली.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: तुमचेही खूप आभार.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आत्ताच आपण जाणून घेतल्यात इंद्राणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या या लेकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास, हे यश या लेकींचं अगदी 100% आहे. पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर असं गाणं डोळ्यासमोर सारखं येतंय, ते हम साथ साथ है या चित्रपटातलं. ऐकूयात हरिहरन आणि सहकार्यांनी गायलेलं हे सुंदर असं गाणं.

0: मैत्रिणींनो, वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर, या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका, ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात, त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु पक्षी वृक्ष कीटक मानव हवा पाणी सूर्य डोंगर जमीन मिळून साऱ्यांचा होतो परिसर, त्यालाच म्हणतात ती पर्यावरण.
0: या

0: श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना, त्यांचं एकमेकांशी नातं आहे, जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे, ते जपलंच पाहिजे. बांधील असती अपसात सारे, ढलता तोल त्यांचा देती इशारे, रक्षण करावे म्हणून तयांचे, जतन समृद्धी अक्षय धनाचे.
1: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लॅस्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो, हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे. करी हवा पाणी ध्वनी प्रदूषण, हिरव्या शाली स तुलावता चूड, नासाडी खनिजांची ऊर्जा स्त्रोतांची, बाधा निसर्गास नसत्या वस्तूंची.
0: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागे लागला आहे, ते मिळवण्याकरता तो वाटेल तसा वागतो, स्वार्थ गाठताना तो माणुसकी विसरतो, आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं. ऐहिक सुखाचे असे मृग जळ, करीसी मनुजा किती धाव पळ, स्वार्थाचा कळस संहाराची झळ, त्यातून भासे तुभलता ओंगळ.
1: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच, याला प्रदूषण, जंगलतोड हे घटक कारणीभूत आहेत. ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत, येते का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे, सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील. उन्हाळ्यात वाढे तापमान ऐसे,

0: कधी जोर.
1: तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या हे सुद्धा तितकंच घातक आहे. वाढे लोकसंख्या विचार करावा, तंत्रज्ञान वापर काबूत ठेवा, नियम निसर्गाचे पालन करा, तेव्हाच होईल भयमुक्त धरा.
0: आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत. हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे. आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा नये. सहिष्णू कन्वाळू वृत्ती जोपासा, रक्षणाचा घ्यावा सर्वांनी चवसा.

पर्यावरण रक्षण करण्यासंबंधीचे मनाच्या श्लोकांप्रमाणे हे पर्यावरण श्लोक याची महती आत्ता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे आणि जर पर्यावरण वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण भारतीय नौदलात सहभागी। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं, तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं, तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं। मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली। या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतरमंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत। संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या

याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्र वरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. आयएनएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. आयएनएसव्ही त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षाही अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियानच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही

दारोळ चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
3: नीट एक्झामिनेशन के बारे में और रूल 267 के तहत यहां पर बहस करना चाहते हैं. उसके लिए अगर फेर डिस्कशन होना है तो शिक्षा मंत्री पहले राजीनामा देना चाहिए. जब वो राजीनामा नहीं देंगे निष्पक्ष चर्चा यहां नहीं होगी.
1: काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं.

0: संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
1: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आयएनएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं. त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
2: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
1: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भूदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणार असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणार असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन 1923, मुंबई. जून महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC ची स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओमध्ये, आणि भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशा मिळाल्या, नवं संविधान मिळालं, आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 मध्ये ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी, आकाशातून येणारी वाणी. किती सुंदर कल्पना आहे ना. आकाशाला सीमा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो, आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं, आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचा का आहे? याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 दशक भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता. देशभर आंदोलने सुरू होती, जनतेमध्ये अस्वस्थता होती, तसेच माहिती पोहोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं. बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947, मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण. संपूर्ण

पूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओने ऐकवला. इतिहासाची साक्ष देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आकाशवाणी. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक मोठी आव्हानं होती. अशिक्षित लोकसंख्या, ग्रामीण भाग, आरोग्यविषयी मर्यादित माहिती, शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा. अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केलं नाही, तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असं बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, बोली वेगळी, लोकसंगीत वेगळं, लोककला वेगळी, अशा सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कवी संमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही. तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100 अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजाला सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांची सवयी बदलल्या, पण आकाशवाणी थांबली नाही. FM रेडिओचं आगमन झालं, ध्वनी अधिक स्पष्ट झाला, तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज FM म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ऍप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपत्तीच्या काळात, पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कोणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे. आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय, सरकारची राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं, सामुदायिक

रेडिओची भूमिका काय आहे आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे? थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही, तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ, प्रसारमाध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचा एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनही सुरू होतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशय इतकंच, उत्तम प्रसारणही महत्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ, लोकांचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत. काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं. म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. त्याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. FM रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर FM ऐकतो, पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने FM चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच, जिथे आवाज पोहोचलेला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे. कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे. याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं. कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचा सुंदर संगम घडवत हे ऍप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही तर भविष्यातील प्रसारमाध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात

मोबाईल आहे. प्रत्येक जण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो, पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याचे स्वप्न पाहू नये, तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, टीव्ही आहे, इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणायला, मग? आजोबा शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्ष सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

0: तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला की तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniair@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण उंबरठा चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया तांबडी माती या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं. गीतकार आहेत योगेश आणि संगीत दिलंय आनंद घन.

0: आत्ताच आपण तांबडी माटी चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं. यासोबतच गीतबहार हा कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
1: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. केन्द्रीय सर्वकारः संसदि नीट प्रश्नपत्र गोप्यता भंग विषये सारगर्भां चर्चां विधातुम् अंगीकृतवान्. तथापि विपक्षस्य श्रान्तं कोलाहलेन प्रावृत सत्रस्य तृतीयेपि दिने उभयोः सदनयोः कार्याचरणं स्थगितम्. सोमवासरे संसद भवनं प्रति आन्दोलनं कुर्वत्सु प्रदर्शनकारिषु आरक्षकैः कृतायाः अत्यधिक बलप्रयोगस्य आशंकायाः प्रकरणे देहली उच्च न्यायालयः केन्द्र सर्वकारात् देहली आरक्षक विभागाच स्पष्टीकरणम् आहूतवान्. फिलिपीन्स देशस्य मनीला नगरे समायोजिते क्वाड मञ्चस्य वैदेशिक मन्त्रिणाम् उपवेशने मन्त्रिभिः मुक्त उन्मुक्त समावेशी हिन्द प्रशान्त क्षेत्राय स्वकीया प्रतिबद्धता पुनरावर्तिता. असमराज्ये भीषण जलप्लावेन स्थितिः अद्यापि अत्यन्तं गभीरा वर्तते यत्र जलौघे मृतकानां आहत्य संख्या संवर्ध्य 31 सम्प्राप्ता. अपि च चीन ओपन बैडमिंटन प्रतिस्पर्धायाम् अद्यापराह्णे वारद्वयस्य ओलंपिक पदक विजेत्री PV सिंधुः स्वस्यैव देशस्य उन्नति हुड्डां पराजित्य द्वितीय चक्रं प्राविशत्. अथ वार्ताः विशदीकृत्य. नीट प्रश्नपत्र गोप्यता भंग प्रकरणम् अथ च छात्राणां विरोध प्रदर्शनम् समेत्य विभिन्न प्रकरणेषु विपक्षिणां तृतीय दिवसेपि सदस्यानां अविरत कोलाहलत्वेन संसदः उभय सदनयोः कार्याचरणम् स्थगितम्. अपराह्णे 2 द्वितीय स्थगनात् परं यदा लोकसभा

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंग राऊळ आणि पी व्ही सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक

0: पूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत इतिहासात दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. लुईस डेला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेननं संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध बचाव, वेगवान आक्रमण आणि आधुनिक टिकीटाका शैलीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवलं. अवघा एकच गोल स्वीकारत स्पेननं बचाव फेळीची अभेद्यता सिद्ध केली, तर युवा खेळाडूंनी भविष्यातील महासत्ता म्हणून आपली छाप उमटवली. यंदाचा 48 संघांचा विश्वचषक नव्या स्पर्धा स्वरूपामुळे आणि अनेक नव्या संघांच्या दमदार कामगिरीमुळेही विशेष चर्चेत राहिला. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ. राऊळ सर, तुमचं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. या यशामागे पारंपरिक टिकीटाकाचं आधुनिक रूप म्हणजे टिकीटाका 2.0 हेच सर्वात मोठं कारण मानता येईल का? राहुल सर, या संदर्भात काय सांगाल?
1: नक्कीच, टिकीटाका 2.0 हे नवीन कॅटलिस्ट होतं. त्यांचे जे कोच आहेत त्यांनी टॅक्टिकल फ्लेक्सिबिलिटी ठेवली, जे त्यांची पारंपरिक टिकीटाका सोडून त्याच्या व्यतिरिक्त फुटबॉल कसं डायरेक्ट खेळावं, फक्त बॉल पोझिशन न ठेवता ते अटॅक डिरेक्टली कसे करू शकतात, जे बाकीच्या टीममध्ये नेहमी दिसून येते, ते ह्या वर्षी या स्पेनच्या टीममध्ये काही वेगळं होतं. प्लस त्यांची जी स्ट्रॅटेजी होती की डायरेक्ट प्रेसिंग, जसा बॉल समोरच्या टीमकडे गेला की ते लोक डायरेक्ट प्रेस करायचे, त्यांची अटॅकिंग जी फळी होती ते डायरेक्ट डिफेंडर ट्रान्झिशन जे होतं ते खूप फास्ट होतं. आणि नक्कीच हे टिकीटाका 2.0 त्यांनी जे गेम्स जिंकले आहेत ते नक्कीच त्यांच्या उपयोगी पडला आहे.
0: स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमन यानं 7 सामन्यात 7 क्लीनशीट राखल्या आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला. विश्वविजेतेपदात बचाव फळी आणि गोलरक्षकाची भूमिका किती निर्णायक ठरली?
1: उनाई सायमन यांनी 7 क्लीनशीट ठेवल्यात 8 मॅचपैकी. आणि हे रेकॉर्ड आहे वर्ल्ड कपचा की अजूनपर्यंत कधीच हे झालं नाही. ह्याचं मूळ कारण एकतर कोचिंग जे झालंय, त्यांचे बॅक फोर जे आहे, जे डिफेन्सिव्ह लाईन आहे ती खूप यंग होती, त्याच्यात पण 19 वर्षाचा एक मुलगा होता जो डिफेन्सिव्ह फळीत होता आणि त्यांनी जे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यामुळे उनाई सायमनसाठी हे खूप सोपं झालं होतं की त्यांना सारखे म्हणजे क्लीनशीट ठेवता आले ह्या 7 क्लीनशीट 8 मॅचपैकी.
0: बरोबर. राहुल सर, लामिन यामाल आणि पाऊ कुबारसी ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार सुद्धा मिळाला, यांसारख्या अवघ्या 19 वर्षांच्या खेळाडूंनी जबरदस्त परिपक्वता दाखवली. स्पेनच्या युवा धोरणाचा हा दीर्घकालीन परिणाम मानावा का?
1: नक्कीच, जे त्यांचं युवा धोरण आहे स्पेनचं, ग्रासरूट लेवलवरती जे काम होते, तुम्ही बघाल तर यमिन यमाल किंवा कुबारसी हे दोघंही स्पेनच्या अंडर 15 टीमपासून एकत्र खेळत आले. अंडर 15, अंडर 19, अंडर 21 आणि 23 हे गेल्या 4-5 वर्षात या सगळ्या एज ग्रुपमध्ये खेळत आले स्पेनसाठी. तसंच ते लोक बघाल तर तुम्ही बार्सेलोनामध्ये खेळत आहेत, तर ते हे जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा त्यांना वर्ल्ड कपमध्ये खूप खूप कामाला आलाय.
0: बरोबर. क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, रोमेलू लुकाकू यांसारखे दिग्गज खेळाडू असतानाही केवळ वैयक्तिक गुणवत्ता विश्वचषक जिंकण्यासाठी पुरेशी नसते, हे यंदाच्या स्पर्धेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं असं तुम्हाला वाटतं का?
1: नक्कीच, फुटबॉल हा टीम गेम आहे. एका खेळाडूच्या ह्याच्यावर ते जिंकू नाही शकत, तुम्हाला पूर्ण टीम लागते तुमच्या बरोबर. तसंच मेसी बोला किंवा रोनाल्डो बोला, त्यांची जे टीम्स आहेत त्यांनी त्यांचा साथ नक्कीच दिला, पण त्यांचं जे वय आहे आता तुम्ही बघाल, रोनाल्डो 40 वर्षाच्या ह्याच्यात आहे, मेसी सुद्धा 38 वर्षाच्या ह्याच्यात आहे, तर ते खूप एक मॅटर असतो जे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये खूप डिफरन्स दाखवते. कारण जी यंग मुलं असतात ते खूप फास्ट असतात, स्पीड असतात, फिजिकॅलिटीमध्ये खूप त्यांचं हे असते. नक्की त्यांचा एक्सपिरियन्स कामाला येतो, रोनाल्डो सारखे प्लेयर किंवा मेसी सारखे जे खेळाडू आहेत त्यांचा एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो त्या टीमसाठी. पण नक्कीच टीम गेम असल्या कारणाने पूर्ण टीमला एका युनिटसारखं चालावं लागते आणि त्यामुळेच असं एका खेळाडूवरती हा पूर्ण गेम अवलंबून नसतो.
0: युवा खेळाडूंचा विषय काढलात, राहुल सर, टोरेस की ज्यानं निर्णायक गोल केला आणि स्पेनला विश्वविजेतेपद जिंकून दिलं, आपण पाहिलं तर तो काही वर्षांपूर्वी आपल्या नवी मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जी वयोगटाची फुटबॉल स्पर्धा होती फिफाचा विश्वचषक, त्यात तो खेळून गेलेला आहे.
1: हो नक्कीच, हेच सर्व एक्सपिरियन्स असतात, मॅच एक्सपिरियन्स असतात जे या मुलांना खूप हेल्प करतात की

0: जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवर असतात, विश्वचषक सारख्या स्टेजवर असतात, तिकडे तुम्हाला तो एक्सपिरियन्स जो तुम्ही आधी खेळलेला आहे तो कामाला येतो. कसं तुम्ही बघाल तर आता ही तीन मुलं 19 वर्षाची आहेत जे वर्ल्ड कप जिंकले आहेत. ह्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा एम्बापे होता तो 19 वर्षाचा होता जेव्हा फ्रान्ससाठी त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला. हे नेहमीच आहे आणि हा नवीन रेकॉर्ड आहे, परत 19 वर्षाचा एक मुलगा विश्वचषक जिंकतोय. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो त्यांचा, जे वयोगटातल्या मॅचेस खेळतात किंवा टुर्नामेंट्स खेळतात, हे त्यांच्या नक्कीच कामी येतो अशा मोठ्या लेवलवर जाऊन.
1: यंदाच्या विश्वचषकामध्ये हायड्रेशन ब्रेक हा नव्यानं सुरू केला. हा ब्रेक हा जाहिरातीसाठी होता पण एकंदर बरीच त्याच्यावर टीका झाली. राहुल सर, तुमचं या संदर्भात काय मत असेल?
0: हायड्रेशन ब्रेक हा प्लेअर वेलफेअरसाठी होता हे सांगण्यात आलेलं, कारण हिटवेव्स एवढ्या होत्या युएसमध्ये. पण तुम्ही बघाल तर हा जो हायड्रेशन ब्रेक होता हा एका नॉर्थ अमेरिकेपुरता ठीक होता, बाकीच्या देशांमध्ये मेक्सिको किंवा दुसऱ्या देशामध्ये ते गरजेचे नव्हते, तिकडे ते खूप प्रॉब्लेमॅटिक झाले. पण त्याचा फायदा प्रशिक्षकांनी घेतला, कारण त्यांना वेळ भेटला त्याच्या टॅक्टिकल चेंजेस करायला. परत प्लेयर्ससाठी तो एक ब्रेक होता, कारण जे प्लेयर्स टायर होतात त्यांच्यासाठी हा खूप, कारण त्यांना आईस टॉवेल्स यूज करत होते, हायड्रेशन ब्रेक्स होते. पण नक्कीच तुम्ही बघायला गेलात तर जे स्टॅटिक्स आहेत, मीडिया जे आहे जे युएसचे आहे, त्यांनी रिपोर्टली 250 मिलियन युएस डॉलर्सचं बिझनेस केलं आहे त्या हायड्रेशनच्या ब्रेक्समध्ये, जे कमर्शियली यूज केलं गेलेलं. तर ते काय, ते टीका तर झालीच आहे. बट आर्सन वेंगर जे आहेत फिफाचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांनी सांगितलंय की हा लॉंग टर्म नसेल, ह्याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल आणि हा हायड्रेशन ब्रेक्स पुढील टुर्नामेंटमध्ये फिफाच्या टुर्नामेंटमध्ये ठेवा की नाही त्याच्यावरती नक्कीच चर्चा होईल.
1: बरोबर. यंदाचा विश्वचषक हा 48 संघांचा झाला आणि त्याच्यावर सुरुवातीला असंख्य टीका झाली की एवढे संघ आणि त्याच्यातले अनेक छोटे मोठे संघ कशी काय स्पर्धा रंगत जाईल. पण जसजसे राऊंड ऑफ 32 मग 16 मग 8 मग 4 आणि 2 ही सगळा बात फेरी सुरू झाली, तसतसं स्पर्धेचा थरार वाढत गेला. तर या स्वरूपाविषयी तुझं काय मत असेल?
0: बेसिकली लॉजिस्टिकली खूप डिफिकल्ट होणार होतं, कारण तीन देश होते, तीन देश विश्वचषक होस्ट करत होते आणि मग त्यामुळे ज्या टीम्स जिकडे जिकडे खेळणार होत्या त्यांना ट्रॅव्हलिंग टाईम खूप कमी भेटणार होता, कारण तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात जायचं पुढच्या मॅचसाठी, मग तुम्हाला जेट लॅग होणार आहे आणि ह्यांच्यामुळे परफॉर्मन्स खूप अफेक्ट होतात. त्यासाठी हा वर्ल्ड कप म्हणजे प्लेयर्स, कोचेस आणि कंट्रीज, म्हणजे जे देश आहेत त्यांनी खूप त्याच्यावरती टीका केलेली का एवढ्या देशांना का आपण भाग देतोय. पण जसं राऊंड ऑफ, जर तुम्ही सांगितलं राऊंड ऑफ 32 32 राऊंडमध्ये आले तेव्हा इंटरेस्टिंग व्हायला लागले गेम्स, कारण मग पुढे कोण जाणार, मग आपोआप गेम बदलायला लागले, त्याची इंटेन्सिटी बदलत गेली कारण नॉकआउट स्टेजेसमध्ये येणार होते, मग त्यामुळे खूप रंगत गेले. नक्कीच एक प्रॉब्लेम जे मी सांगितलं की लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स टीमसाठी झालाच असणार, कारण त्यांना मॅच खेळून लगेच निघायचं दुसऱ्या दिवशी आणि तिकडे पोहोचायचं दुसऱ्या देशात, तर ते प्रॉब्लेम होतो.
1: बरोबर. राहुल सर, यंदाच्या विश्वचषकात केप वर्डे आणि DR कॉंगो यांसारख्या छोट्या देशांनी ही कमालीची कामगिरी बजावली, त्यांच्याविषयी काय सांगाल?
0: ह्या देशांची नावं पण ऐकली नव्हती, पण जेव्हा क्वालिफिकेशन राऊंड झाले जेव्हा कळालं की हे सर्व देश येत आहेत, तेव्हा खूप जणांना केप डी वर्दे हे नावच नव्हतं माहिती ह्या विश्वचषकात किंवा फुटबॉल या देशात होतच नाही, कारण भारतासोबत ते पण होते एका टायमिंगला, पण आता ते लोक पण क्वालिफाय झाले प्लस क्वार्टर फायनल. हे एक ग्लोबल सेन्सेशन होतं की केप वर्दे पूर्ण जगाला कळाला एका विश्वचषकामुळे आणि ते आज सगळेच ओळखतात. तसंच DR कॉंगो इव्हन नॉर्वे हे सर्व क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले. ह्या हे सर्व हे देश छोटे छोटे देश आहेत पण ते ह्या स्टेजवरती येणं म्हणजे सर्वांनाच सरप्राईज होता.
1: बरोबर. नॉर्वेचा उल्लेख तुम्ही सर केलात, नॉर्वे एर्लिंग हालँड हा त्यांचा गाजलेला खेळाडू आणि त्यांची व्हायकिंग रो ही संस्कृती, हे सगळी नव्यानं जगाला या वर्षीच्या विश्वचषकात कळली, या सगळ्याबाबत काय सांगाल?
0: विश्वचषक हे एक फक्त फुटबॉल इव्हेंट नसताना एक कल्चरल एक्सचेंज पण आहे.
1: बरोबर.
0: ह्याच्यामुळे सर्वच देशांना वेगवेगळ्या कल्चरबद्दल कळून येते आणि तुम्ही बघितलं असेल हे जे वायकिंग रोज आहेत, हे जे रोईंग आहे जे हर्लिंग हालंडमुळे किंवा त्या देशामुळे फेमस झालं, म्हणजे हे एक नवीन कल्चर आहे.
1: बरोबर.
0: जे आपल्या सर्वच देशांना कळून आलंय.
1: 2030 जो विश्वचषक आहे तो 72 संघांचा असेल.

0: असं फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो म्हणाले आहेत. असं वास्तवात होऊ शकेल?
1: नक्कीच होऊ शकेल, कारण ग्लोबल स्पोर्ट आहे, सर्वच देश खेळतात, आणि इन्क्लुझिव्ह वर्ल्ड कप करण्यासाठी की सर्व देशांना एक चान्स भेटण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील आणि ते शक्य आहे.
0: इन्फेंटिनो यांनी भारताच्या भविष्यात विश्वचषकासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. त्यांनी म्हटलंय की वेलकम इंडिया इन द वर्ल्ड कप, हे सुद्धा वास्तवात येऊ शकतं?
1: भारताची तयारी तर सुरूच आहे, एक स्वप्न आहे आणि ते साकार होईल असं आम्हाला वाटतं.
0: राहुल सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसंदर्भात आमच्याशी छान चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
0: आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल विश्लेषक शृंगार राहुल यांच्याशी. यानंतर आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत यजमान अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 असा पराभव करत जपान खुल्या सुपर 750 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल 2 वर्षांच्या विजेतेपदाच्या दुष्काळानंतर सिंधूनं पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत जेतेपद मिळवत आपल्या पुनरागमनाची ग्वाही दिली आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी. पालेकर सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
0: पालेकर सर, पी व्ही सिंधूनं 2 वर्षानंतर मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं, हा तिच्या पुनरागमनाचा निर्णायक टप्पा मानायचा का की तिच्या अनुभवाचा हा विजय?
2: ह्याच्यामध्ये दोन्ही फॅक्टर्स आहेत. एक तर म्हणजे 31व्या वर्षी तिने हे जे विजयपद मिळवलं हे आपल्या भारताला बरोबर 43 वर्षानंतर 1983 साली प्रकाश पडुकोन हे भारताकडनं जपानमध्ये हान जीएनसी 3 गेममध्ये हरले होते आणि पी व्ही सिंधूनी तीच स्पर्धा. कौतुक असं वाटतं की पी व्ही सिंधू ही जपानमध्ये जाऊन जॅपनीज प्लेअरलाच हरवून म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकली. जे चिअरिंग तिच्या अगेन्स्ट होतं तरी हे विजेपद मिळवलं त्यासाठी म्हणजे तिचं खरोखर कौतुक आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की ती एक्सपिरियन्सच्या प्रमाणे आहे, बरोबर आहे की बाबा तिचा आज इतकी वर्ष ती खेळतीय, आज ती 2 ऑलिम्पिक मेडल्स तिला मिळालेत, 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स सुद्धा मेडल्स आहेत तिच्याकडे, तर तिने नक्कीच खूप तिच्यावर मेहनत केली आहे. तिचं ते नवीन कोच आहेत इरवान्स आदी प्रथमा म्हणून, तर त्यांनी खूपच मेहनत केली तिच्यावर आणि ते खरोखर आपल्या सगळ्यांना दिसण्यात येतं.
0: बरोबर. पालेकर सर, सिंधूची कारकीर्द ही अस्ताकडे वाटचाल करते असं तुम्हाला वाटतं का?
2: नाही, बिलकुल नाही. हे मी ह्याच्यामध्ये मी बिलकुल सहमत नाही आहे. कारण काय की तिने आज दाखवून दिलं, तिचे क्रिटिक्स सुद्धा बरेचदा तिला म्हणजे सायनासारखं धरत होते की आता तिचं वय झालंय, 30व्यानंतर तू परफॉर्म करू शकणार नाहीस, पण तिने आज सगळ्या क्रिटिक्सना, सगळ्या प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना सगळ्यांना दाखवून दिलंय की आपण जसं म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर, तर तिने ते पूर्ण म्हणजे दाखवून दिलंय की मी या वयात सुद्धा मी परफॉर्म करू शकते.
0: बरोबर. गेल्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, ज्वालागट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय महिला बॅडमिंटनला चांगली ओळख मिळवून दिली. सध्या मात्र ती कामगिरी भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांची दिसत नाहीये.
2: नाही, कसं आहे की आपल्याकडे भरपूर ज्युनियर्स आहेत जे आपण म्हणतो तसे अपकमिंग आहेत, पण त्यांचं कसं होतंय की त्यांना थोडं मॅचचं एक्सपोजर असं जो म्हणतो आपण तर ते थोडं कमी मिळतं. तर त्यांनी जसे आपल्याकडे 19 ते 20 पर्यंत ज्या ज्या महिला आहेत तर त्यांनी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे की तन्वी शर्मा आहे, उन्नती उडा आहे, त्याच्यानंतर तुमची अनुपमा उपाध्ये आहे, मालविका बनसोड आहे. हे कुठे ना कुठे म्हणजे पोलिश ओपन म्हणा किंवा दुसरे कुठलंही जे सुपर सिरीज आहेत त्या सगळीकडे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलाय. ते जेवढ्या मॅचेस खेळतील आणि जेवढ्या टुर्नामेंट्स बाहेर खेळतील आणि त्यांना जेवढं मॅच एक्सपोजर मिळेल तेवढा त्यांना खूप फायदा होईल.
0: पण दुसरीकडे भारताच्या पुरुष बॅडमिंटनची कामगिरी मात्र उंचावते. पालेकर सर, या बाबत आम्हाला?
2: नाही, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे काय झालं की म्हणजे कश्यप पासून ते आतापर्यंत म्हणजे लक्ष्य सेन आहे, एच एस प्रणव आहे, किदंबी श्रीकांत आहे, आयुष शेट्टी आता जो म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स देतोय, आपण बघायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत जेवढे जेवढे प्लेयर्स आताचे जे आहे जो आता पूर्ण लॉट जो म्हणतो आपण तो पूर्ण लॉट सगळ्या टॉप 50 मध्ये आपले भारतीय सगळे खेळाडू आहेत, तर मला असं वाटतं की विच इज व्हेरी क्रेडिटेबल की बाबा असं असं म्हणजे सगळी जी म्हणजे तुमचे डबल्समध्ये म्हणा की चिराग शेट्टी सात्विक सुद्धा आज टॉप फाईव्ह मध्ये आहेत आपल्या जगामध्ये, तर ते

0: सगळं बघायला गेलं तर ते खरोखर खूपच क्रेडिटेबल आहे त्यांचं.
1: पुढील ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताच्या सर्वात मोठ्या आशा कोणत्या खेळाडूंवर असतील असं पालेकर तुम्हाला वाटतं?
0: बघायला गेलं तर लक्ष्य सेन हा खूपच म्हणजे चांगला खेळतो. या वर्षी ऑल इंग्लंड फायनलला सुद्धा हरला आणि म्हणजे तो दोन फायनल्स खेळला ऑल इंग्लंडच्या. आणि आयुष शेट्टी आहे डबल्समध्ये, चिराग सात्विक आहे, सिंधू तो आहेच, आणि ही बाकीचे जे ज्युनियर्स आहेत त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स खूपच चांगला होतोय. मग ते एक ऑलिम्पिकच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही बघायला गेला तर त्यांच्या आधी ज्या ज्या टुर्नामेंट्स असतात त्या सुद्धा बऱ्याच टुर्नामेंट्स असतात. पण ते कसं असतं की तुम्ही थोडं सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजेत, कुठली टुर्नामेंट खेळायची, कुठली स्किप करायची, कशी असते. बरं, बॅडमिंटन हा गेम असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीज फार असतात, तर तुम्हाला ते थोडं बघायला लागतं. आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबरची मेहनत, त्याच्याबरोबरचं सगळं ट्रेनिंग शेड्यूल असतो, तो सगळा थोडंफार म्हणजे चेंज करूनच तुम्हाला त्या स्पर्धेसाठी तयारी करायला लागते.
1: भारतात तळागाळातील बॅडमिंटनची गुणवत्ता वाढत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं विजेते खेळाडू घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर सर्वाधिक भर द्यायला पाहिजे असं पालेकर सर तुम्हाला वाटतं?
0: कसं आहे, पूर्वीच्या काळी जे बॅडमिंटन कोचिंग व्हायचं त्याच्यामध्ये फक्त बॅडमिंटन कोचिंग असायचं. पण आता कसं झालंय, बॅडमिंटन कोचिंगची अकॅडमी जॉईन करताना एक पूर्ण पॅकेज बनलं जातं. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल फिटनेस येतो, तुमची मेंटल कोच असतात म्हणजे सायकोलॉजिकल कोचेस असतात, तुमचं न्यूट्रिशन असतो, हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ना, सपोर्ट स्टाफ जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये, ते खूप फायदा होतो त्याचा. आणि ह्या सगळ्याचं तुम्ही जे पॅकेज एका अकॅडमी मिळत असेल तर त्याचा प्रत्येक प्लेअरला खूप फायदा होतो. पण परत मी तुम्हाला सांगतो की असं मेहनतीशिवाय दुसरं कुठलंही यश नाही. तर त्यामुळे ते आणि हे आपल्याला सिंधूमध्ये यावेळेस तिच्या या टुर्नामेंटमध्ये हे सगळं दिसण्यात आलं. तिने जी आधीच्या म्हणजे 2-3 वर्षामध्ये ती जरा थोडी डाऊन होती, पण हे कसं की बॅडमिंटन आणि कुठलाही खेळ म्हणा हा एक परफॉर्मन्समध्ये एक ग्राफ असतो, वर खाली हे होतच राहतं.
1: 5 वर्षांपासून बंद असलेली प्रीमियर बॅडमिंटन लीग जी PBA म्हणून गाजली आणि 2026 मध्ये म्हणजे यंदाच्या वर्षी ती पुन्हा सुरू होणार अशी चर्चा होती, पण अजून नाही सुरू झाली आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी ही स्पर्धा सुरू होणं किती महत्वाचं आहे?
0: नाही, नक्कीच ही चर्चा ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर 2-3 वर्षापासूनच चालू आहे की आपल्याला PBL परत कंटिन्यू करायची, जी बंद होती ती परत चालू करायची. पण ह्याच्यामध्ये भारताचा म्हणजे फायदा असा की बाहेरचे प्लेयर्स जे येतील आपल्या इकडे खेळायला, ते जे ज्युनियर आपल्याकडे जो लॉट म्हणतो तसा जो आहे, त्या मुलांना एक्सपोजरच्या दृष्टीने खूपच फायदा होईल. त्यांच्याशी खेळायला मिळेल, त्यांच्याबरोबर एकदा खेळायला लागले की त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल. मग ते त्यांना स्वतःलाही कळण्यात येईल की आपण कुठे कमी पडतोय, काय होतोय, किती मेहनत अजून करायला लागेल आपल्याला, आणि त्याचा फायदा प्रत्येक ज्युनियर प्लेअरला होईल.
1: बरोबर. पालेकर सर, प्रीमियर बॅडमिंटन लीग पुन्हा सुरू झाली तर त्याच्यात कोणते बदल हवेत? जसं आपण आधीची जेव्हा लीग पाहिली तर त्याच्यात पाहिलं तर एकेरीतला बऱ्यापैकी महत्व होतं, पण दुहेरीला तेवढं महत्व नव्हतं. महिला दुहेरीची तर आणखी कुचंबना त्यात पाहायला मिळाली. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: कसं असतं की बॅडमिंटन हा बेसिकली एक म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम म्हणतो तसा आहे. तर आणि टीम चॅम्पियनशिप मध्ये कसं झालंय आता की पूर्वीच्या काळी डबल्समध्ये एवढं त्याला काय म्हणतात तसं स्कोप हा नव्हता. पण आत्ताच्या तुम्ही बघायला गेला तर चिराग सात्विकनी जो आपल्याला डबल्समध्ये जे दाखवून दिले ते आजपर्यंत कुठलंही पेअरनी ही एवढी कामगिरी कधीच त्यांनी दाखवली नव्हती. तर बॅडमिंटनमध्ये कसं आहे की जसे आपले सिंगल्सचे परफॉर्मन्स देत आहेत तसेच ते डबल्समध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलाय, मिक्स डबल्समध्ये सुद्धा दिलाय. आणि वुमेन्स डबल्समध्ये जशी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली ही जे पेअर आहे तीही सुद्धा चांगले परफॉर्मन्स देते.
1: बरोबर. जपान खुल्या विजेतेपदाच्या निमित्तानं सिंधूनं जे यश मिळवलं आहे या संदर्भात आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यानिमित्तानं बॅडमिंटन मधील आणखीन पण काही विषयांवर आपण ही बातचीत केली. पालेकर सर, तुम्ही आकाशवाणीच्या व्यासपीठावर आलात आणि क्रीडाविश्वमध्ये आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आता आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतानं 1-2 अशी गमावली, मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मानं शानदार शतक झळकावत टीकाकारांना आपल्या बॅटनं चोख उत्तर दिलं. रत्नागिरी येथे झालेल्या शानदार

0: कार्यक्रमात पुण्याच्या शकुंतला खटावकर आणि सांगलीचे दिनकर पाटील यांना कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंग राऊळ आणि पी व्ही सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे दे श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण क्रीडा विश्व हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: स्वतः आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
3: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केलं मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
4: हर घर

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभर

0: शहरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली, ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्यापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
1: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं. त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
2: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं। अगर किसी की

0: बात खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं है।
1: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं, तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली।

तो ऐसा केंद्र सरकार प्रधानमंत्री राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री

0: परिसर जलद आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवर गदारोळ, कामकाज दिवसभर तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतरातल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:10 होत आहेत.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालवाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 40 सेकंद होत आहेत. यानंतर ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते. वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला मोठं महत्व प्राप्त झालंय. सौर, पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारतानं गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोतेहो, देशात कोळशापासून आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातील फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोतेहो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी, उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती. ती आता 2026 मध्ये 200 गिगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200 च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते.

त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे, जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा त्याचा जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण स्वतःलाच घालून दिलेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठेही अजून असेल कोळशावरची वीज असेल सगळे, ही इन्स्टॉल्ड कपॅसिटी 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं. आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो. हे केवळ चांगल्या पद्धतीने जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली की झालं असं नसतं. त्याला बरंच काही काही इतर गोष्टी सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीडमध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत. ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्कची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त, तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो. म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीक सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते डिमांड असते तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण जे या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने की अभिमानास्पद नक्कीच आहे. तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचे एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली. त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले आहेत. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या आहेत जसं PM सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे, आणि PLIच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी स्टोरेज BESS म्हणतो आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, तर ती आहे फॉसिल फ्युएल्स कुठचेही डिझेल असो पेट्रोल असो किंवा कोळसा असो हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात. आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे CO2 गॅस कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम्स UVs आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर या दृष्टीने बघितलं तर CO2 कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा. तर दरवर्षी कोट्यावधी टन CO2 याच्यामुळे टाळलेलं आहे. आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये CO2चं उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता, पूर उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो जो खंडित होऊ शकला असता. इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेव्हलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात. हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही. कधी जाता येता पॉवर प्लांट बघितले असले आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितलेही असतील तर कूलिंग टॉवर्स दिसतात असे मोठे असे पॉवर प्लांटमध्ये आणि त्याच्यातनं पाणी पडत असतं आणि हे गॅसेस जे असतं ह्याला थंड करत असतं. तर तसं ह्या सौर ऊर्जेसाठी

0: किंवा पवन ऊर्जेसाठी ह्याच्या इक्विपमेंटना थंड करण्यासाठी पाण्याचा वापर लागत नाही. त्यामुळे कोळशाच्या तुलनेत बघायचं झालं तर प्रदूषण हे 0% असतं. कारण कोळशाच्या ह्याच्यात सीओ टू तर होतोच, पण सल्फर आणि असे अनेक हानिकारक गॅसेस कोळसा जाळला की निर्माण होत असतात. तर सौर ऊर्जेमध्ये हे प्रमाण 0 होतं. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आपल्याला भारताने जे जगाला कमिटमेंट केलेलं आहे की 2070 सालापर्यंत आम्ही नेट झिरो वर पोहोचणार आहोत, तर याचा अर्थ की हा जो प्रवास आहे नेट झिरोचा त्याचा 2030 हा मध्यबिंदू किंवा 50% लेवलवर पोहोचायचं टार्गेट आहे. आणि मग 2070 पर्यंत झिरो नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष्य गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रुते हो, या प्रयत्नांचे

0: आणि मग 2070 पर्यंत झिरो नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रोते हो, या प्रयत्नांचे दृश्य परिणाम आता आपल्याला दैनंदिन जीवनातही दिसून येत आहेत. वीज निर्मितीमुळे इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढली असून त्याचा परिणाम आता रस्त्यावरच्या प्रदूषणावरही होत आहे. याविषयी सुनील जोगळेकर यांनी सांगितलं.
0: असं आहे की आपल्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल किंवा डिझेलच वापरतो. आता हे टॅक्सी वगैरे गॅसवर चालतात, गॅस चालला तरी सीओ प्रमाण एमिशन होतं, पण त्याचं प्रमाण खूप डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा खूप कमी असतं, त्यामुळे ते बेटर ग्रेड आहे. पण इलेक्ट्रिक केलं तर ह्याचं एमिशन शून्य होतं. आणि हे जे एमिशन आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर फ्लू गॅसेसचं, हे जे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणे हानिकारक असतं, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर होणं खूप गरजेचं आहे. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळीकडे वाहनांचं प्रदूषण एवढं व्हायला लागलं आणि फॉग व्हायला लागला, आणि हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय, जर इलेक्ट्रिक व्हेकल झाली आणि सौर ऊर्जेवर त्याचं चार्जिंग होऊ शकलं तर जवळजवळ शून्य एमिशनची स्थिती गाठता येते. इव्हन सौर ऊर्जेवर नाही जरी झालं, थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेले विजेचा वापर केला तरी कसं असतं की एका पॉवर स्टेशन मध्ये असतं, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3 लाख ईव्हीज रजिस्टर झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे, लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधार, फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवेवर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉपवर जाऊन तुम्ही चहा कॉफी घेतो तुमची गाडी चार्ज होऊन जाते, असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे. आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने आहे, कारण दुसरं म्हणजे आयात बचत होते. जवळजवळ 1.5 लाख कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते. आणि याचे दुसरे बेनिफिट्सही आहेत, याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टऱ्यांना नोकरी मिळते, लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टील यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले.
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने विविध स्टेप्स घेतल्या, म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं, 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलं आहे की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत, म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड, भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत, जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधत आहेत. या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं, म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय, वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय, हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्झिशन, जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही, जस्ट म्हणजे योग्य, सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय. तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खनिज कामगारांचं काय होणार, तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये नेणे, त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे, हे जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हटलेलं आहे. म्हणजे काय की इतर देशांनीही भारताने पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा, त्याच्या वाढीचा, कोणावरही अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत, भारताने

0: एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे, याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे, त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजेश शिरभाते.

आत्ताच आपण ऐकला वृत्तविशेष. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी

0: श्रोत्याहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. मंडळी, कृषी संवाद या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत रानभाज्या याविषयी अनिल चौगुले यांनी दिलेली माहिती. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपल्याला देत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 22, 23, 24, 25 व 26 रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 22, 23 व 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 25 व 26 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 22, 23 व 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी 25 व 26 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 21, 22, 23 व 24 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 22, 23, 24, 25 व 26 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 22, 23 व 24 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच

0: 25 व 26 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 26 जुलै पर्यंत कमाल तापमान 30 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 86%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 22 ते 25 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 22, 23, 24, 25 व 26 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 22, 23 व 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 25 व 26 जुलै रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 22, 23 व 24 जुलै रोजी काही ठिकाणी, तसेच 25 व 26 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 26 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 19 ते 23 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. 21, 22, 23 व 24 जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागातील शेतकरी बांधवांनी शेतामध्ये साठणाऱ्या पाण्याचा निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी. घाट भागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाचे दिवस सुरू झाले की शेतातल्या भाज्यांबरोबरच आपल्याला आठवण येते ती रान भाज्यांची. पावसाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या या भाज्या. बदलत्या काळाबरोबरच रानभाज्या या प्रकाराचा थोडासा लोप होत चाललेला आपल्याला दिसतो आहे. आणि अशा वेळेला रानभाज्या म्हणजे काय, त्यांचे काय उपयोग असतात आणि त्यांचा आपल्या आहारामध्ये आपण कसा वापर करून घेऊ शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत अनिल चौगुले. आता ऐकूया या माहितीचा पहिला भाग.
1: नमस्कार. निसर्ग मित्र संस्थेमार्फत गेली 10 वर्ष रानभाज्याविषयी जनजागृती, त्याचं संवर्धन, संगोपन आणि संरक्षण याविषयीची जागृती आम्ही करत आलेलो आहोत. मानवाच्या सर्वांगीण शाश्वत विकासात जैवविविधतेचा सहभाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. सजीव सृष्टीतील सर्व घटक, प्रत्येक घटक एकमेकाशी व मानवाशी संबंधित असल्याने जैवविविधतेतील प्रत्येक घटकाचे संरक्षण व त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. आपल्या सभोवताली असणारी जैवविविधता आपणास उपयुक्त आहे. अन्न, वस्त्र व निवारा तसेच आरोग्यदायी पर्यावरण या मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णपणे वनस्पतीवर अवलंबून आहे. वनस्पतीतील विविधता मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते. मानवी जीवनक्रमात माणसाच्या प्रत्येक क्षणी वनस्पतीशी संबंध येतो. अन्नासाठी माणूस विविध पिकावर अवलंबून असल्याने या पिकाची तो शेतात लागवड करतो. भारतात अशा विविध पिकांच्या सुमारे 166 प्रमुख प्रजाती आहेत आणि सुमारे 320 प्रजाती या पिकांच्या जंगली वाणाच्या आहेत. नवीन संकरित वाण तयार करण्यासाठी जंगली वाणांचाच वापर केला जातो. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. वनस्पतींचे विविध भाग माणसाच्या आहारात भाजी म्हणून वापरले जातात. खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा भाजी म्हणून वापर केला जातो. भारतात भाजीचे सुमारे 55 प्रजाती आहेत. बटाटा, मिरची, टॉमॅटो, कोबी, फ्लावर यासारख्या भाजींच्या अनेक प्रजाती विदेशी असून विविध देशातून या प्रजाती अनेक वर्षापूर्वी भारतात आल्या आहेत. भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतांशी शेती वनस्पतींचीच शेतात लागवड केली जाते. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्याचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात भाजींच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण त्याची नैसर्गिक चव, प्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे. यामुळे भाजींच्या पिकावर जीवाणू, विषाणू, बुरशी व कीटकजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी भाजीच्या पिकावर शेतकरी मोठ्या प्रमाणात विषारी, रासायनिक जीवाणू, विषाणूनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके फवारतात. अशा भाज्यांच्या वापरामुळे माणसामध्ये सांधेदुखी, कॅन्सर, अल्सर, घशाचे, पोटाचे विकार इत्यादी रोग होऊ लागले आहेत. यासाठी सर्वांनी पारंपरिक भाजी पिकांना एक पर्याय म्हणून रानभाज्यांचा विचार अवश्य केला पाहिजे. आपल्या सभोवताली समृद्ध वनसंपदा आहे. शेतात, ओढसाळ जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत. त्यातील काही तणे आहेत. यातील काहींचा आपणास रानभाज्या म्हणून वापर करता येतो, पण यासाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींची ओळख व त्याचा उपयोग याबाबतची प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे. या प्रकारची माहिती खेड्यात,

वनात राहणाऱ्यांना, ग्रामीण भागातील महिलांना, ग्रामस्थांना असत. ते पारंपरिक पद्धतीनं अशा वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणून सर्रास वापर करतात. अशा रानभाज्यांची सर्वांनाच ओळख व्हावी व त्यांनी त्यांच्या आहारात रानभाज्यांचा वापर करावा या हेतूने आम्ही गेली 10 वर्ष अनेक प्रदर्शने, अनेक जनजागृतीचे कार्यक्रम, व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि आता औषधी रानभाज्या या पुस्तकाचे सुद्धा लिखाण केले आहे. या आगळ्या वेगळ्या विषयावरील पुस्तकास वाचकाकडून तर उत्तमच प्रतिसाद मिळतोय. या पुस्तकात रानभाज्याची माहिती, त्याची स्थानिक व शास्त्रीय नावे, त्याचे शास्त्रीय कुल, छायाचित्रे, त्याचे औषधी गुणधर्म व उपयोग आणि पाककृती याबाबतची माहिती दिली आहे. भाज्यांचे आहारातील महत्व. निसर्गात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांची ओळख करून घेण्यापूर्वी आपण प्रथम भाज्यांचे आहारातील महत्व जाणून घेऊया. भाज्या म्हणून विविध वनस्पतींचा वापर आपण आहारात करतो. त्याचे विविध भाग भाजी तयार करण्यासाठी वापरले जातात. खोड म्हणजे बटाटा, मूळ म्हणजे गाजर, पाने म्हणजे पालक, कंद म्हणजे सुरण, फुले म्हणजे फ्लावर आणि फळे म्हणजे वांगे, बिया म्हणजे मटार यांचा भाजी म्हणून वापर केला जातो. पण आहारात जास्त महत्वाचे पालेभाज्याचेच आहे. आहारात तुलनेने पालेभाज्या जास्त महत्वाच्या मानल्या जातात. पालेभाज्यात प्रामुख्याने पानाचा व कोवळ्या खोडाचा वापर करतात. भाज्यामध्ये अनेक घटक असतात. पालेभाज्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे तंतुमय पदार्थ. मानवी पाचक रसाद्वारे सर्व पदार्थाचे पचन होत नाही. पचलेल्या पदार्थाचे शोषण आतड्याद्वारे होते. जे पदार्थ शोषले जात नाहीत त्या पदार्थापासून उष्मांक उत्पन्न होत नाही. या पदार्थांना तंतू किंवा फायबर म्हणतात. सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्याची पाने, शिरा, देठे, फळांची साल तसेच खोडात तंतू बऱ्याच प्रमाणात असतात. या तंतूंना चोता म्हणतात. तुलनेने पालेभाज्यांमध्ये तंतुमय पदार्थ अधिक असतात. भाज्यांमध्ये जीवनसत्वे व खनिजे म्हणजेच मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. ती आतड्याद्वारे शोषली जातात. त्यामुळे शरीरातील सप्त धातू सप्तधातूची कार्य चांगल्या पद्धतीने चालतात. तंतुमय पदार्थ लहान आतड्यात शोषले जात नाहीत. त्यामुळे ते जसेच्या तसे मोठ्या आतड्यात येतात. त्यामुळे मलाचे प्रमाण वाढते. त्यास मऊपणा येतो आणि मलविसर्जनास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपेंडिसायटिस, कोलोआयटिस किंवा इतर आतड्यांचे विकार होत नाहीत. मोठ्या आतड्यात जंतूपासून निर्माण होणारे हानिकारक द्रव्ये तसेच इतर सेंद्रिय पदार्थ तंतू शोषून घेतात आणि शरीराबाहेर टाकण्यास महत्वाची मदत करतात. प्रकृती निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या व इतर भाज्या अत्यंत आवश्यक आहेत. पालेभाज्या सारक असतात. म्हणून स्थूल शरीर असणाऱ्यांनी तसेच मधुमेह, बद्धकोष्ठ, अपचनाचे विकार असणाऱ्यांनी इतरांपेक्षा अधिक प्रमाणात पालेभाज्या खाव्यात. पालेभाज्यात तंतूप्रमाणेच पाणी जास्त प्रमाणात असते. कार्बोदके, प्रथिने व सिग्न पदार्थ प्रत्येक पालेभाजीत व इतर भाज्यात कमी अधिक प्रमाणात असतात. बैठे काम, व्यायामाचा अभाव, वेळी अवेळी खाणे यामुळे शौचास साप न होणे, बद्धकोष्ठता, मूळव्यात, अल्सर, पित्ताचा त्रास यादी विकारांचे प्रमाण अलीकडील काळात वाढले आहे. सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात या विकाराचा त्रास जाणवू लागला आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आधुनिक जीवनशैलीतील आहार. आहार हा पंचभौतिक असावा. षडरसानी युक्त असा हा आहार शरीराचे पोषण करतो. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण काय खात आहोत याचा विचार करावयासही वेळ नाही. फास्ट फूड, ब्रेड, बिस्किट, पिझ्झा, बर्गर या सर्व मैदायुक्त खाद्यपदार्थांनी अंगातील प्रतिकार शक्ती कमी करून शरीराचा स्थूलपणा फक्त वाढवला आहे. भाज्या, पालेभाज्या आहारात असल्यामुळे आहारात समतोलपणा येतोच. हल्ली भाज्या, पालेभाज्या आहारात वापरण्याचे प्रमाण घटले आहे. म्हणूनच आपल्या समतोल आहारात भाज्यांच्या आवश्यकतेची जागृती होणे गरजेचे आहे. जीवनसत्वयुक्त भाज्या. जीवनसत्वे व खनिजे भाज्यात, पालेभाज्यात मुबलक प्रमाणात असतात. मात्र त्यांची प्रमाणे प्रत्येक भाजीत वेगवेगळी असतात.
भाज्यात प्रामुख्याने कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडीन ही

0: खनिजे असतात. माठ, मेथी, शेवग्याचा पाला यामध्ये कॅल्शियम आढळते. स्नायूंच्या कार्याकरता, हाडे व दात बळकटीसाठी व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. मेथी, माठ, अळू, कोथिंबीर, लाल माठ अशा अनेक पालेभाज्यात लोह असते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रक्त क्षय असणाऱ्यांनी पालेभाज्या खाणे जास्त आवश्यक आहे. सोडियम, पोटॅशियम, आयोडीन, कोबाल्ट, मॅग्नीज व झिंक वगैरे शरीरात आवश्यक असणारे खनिजे प्रामुख्याने पालेभाज्यातच असतात. प्रत्येक व्यक्तीने रोज 100 ते 125 ग्रॅम पालेभाज्या खाण्याची आवश्यकता आहे. रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर जास्त असणाऱ्या व्यक्तींनी करडई, पालक, मुळ्याची पाने, पुदिना, राजगिरा, चवळी यासारख्या सोडियम असणाऱ्या भाज्या अल्प प्रमाणात खाव्यात. आम्ल पित्त असणाऱ्यांनी मेथी, पुदिना, कोथिंबीर या भाज्या कमी प्रमाणात खाव्यात. माठ, पालक, आळूची पाने, मुळ्याचा पाला, कोबी, शेपू, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, गाजर या भाज्यांमध्ये अ जीवनसत्वे असतात. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांमधून शरीरास ब जीवनसत्वे मिळते. जखमा भरण्यास उत्साह आणि तरतर येण्यास तसेच त्वचा सुंदर व टवटवीत ठेवण्यात क जीवनसत्व उपयोगी असते. ताज्या पालेभाज्यातून शरीरास क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात मिळते. सर्वसाधारणपणे आपल्या देशातील महिलांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळते. याचे मुख्य कारण आहे समतोल आहाराचा अभाव. भाज्या पालेभाज्या आहारात असल्यामुळे आहारात समतोलपणा येतो. भाज्यांमध्ये एक विशिष्ट प्रक्रिया करण्याची क्षमता असते. आपल्या पेशीमधील चयापचयाच्या क्रियेमधून शरीरात घातक अशी विषारी द्रव्ये तयार होतात. त्यांना ऑक्सिडंट्स असे म्हणतात. त्यामुळे पेशींचे कार्य हळूहळू बिघडू लागते. परिणामी शरीर लवकर थकते, आयुर्मर्यादा कमी होते, अकाली वृद्धत्व येते. हे सर्व टाळण्यास करता पालेभाज्या व फळे खाल्ल्यास घातक द्रव्याचा नाश होतो. घातक द्रव्यांच्या विरुद्ध कार्य करणारी अँटीऑक्सिडंट पालेभाज्यात आढळतात. शरीर निरोगी राहण्याकरता व दीर्घायुष्य लाभण्याकरता पालेभाज्या आहारात सर्वांनी अवश्य खाव्यात. आता रानभाज्याचे महत्व. जर बदल म्हणून शरीर स्वास्थ्याला हितकारक म्हणून नेहमीच्या भाज्या बरोबरच आपण रानभाज्या खायलाच हव्यात. पावसाळ्यात रानभाज्या आपोआप उगवतात. यासाठी जमीन नांगरावी लागत नाही, त्याची लागवड करावी लागत नाही, कीटकनाशके फवारावी लागत नाहीत, खत पाणी द्यावे लागत नाही, लागवड खर्च देखभाल खर्च करावा लागत नाही. त्यामुळे त्यांची नैसर्गिक चव नष्ट झालेली नाही. उपयुक्त घटकामध्ये बदल झालेला नाही. रानभाज्यावर रोगांचा, किडी कीटकांचा प्रादुर्भाव झालेला नसतो. यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच जास्त उपयुक्त आहेत. पिढ्यानपिढ्या वापरल्या जाणाऱ्या रानभाज्या, विशिष्ट हंगामात येणाऱ्या जंगली वनस्पती आपल्या आहारातूनच केव्हाच कालबाह्य झाल्या आहेत. शहरात नव्हे तर खेड्यापाड्यातील लोकही रानभाज्याची ओळख पूर्णपणे विसरून गेले आहेत. सगळीकडे फ्लावर, कोबी, बटाटा, दुधी भोपळा, टोमॅटो याच भाज्यांची रेलचेल आहे. खरे तर आपले हे पारंपरिक ज्ञान नष्ट होण्यापूर्वीच शक्य तितक्या रानभाज्यांची माहिती सर्वांसमोर प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या व महिलांच्या समोर येणे आवश्यक आहे. रानभाज्यांची सरस अशी पाककृती कशी करता येईल याचाही प्रयत्न होणे गरजेचे आहे. मुली, स्त्रिया तसेच खवय्या लोकांनी रानभाज्यांचा प्रचार प्रसार केल्यास, सर्वांनी रानभाज्यांचा आहारात उपयोग केल्यास अनिमिया, मधुमेह, स्थूलपणा, मासिक पाळीच्या तक्रारी हे विकार दूर ठेवता येतील. समृद्ध भारत हा जैवविविधतेत सुजलाम सुफलाम असलेल्या भारतातूनच निर्माण व्हायला पाहिजे, परकीय आहारातून नव्हे. याची जाणीव सर्व भारतीयांना असणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच इथून पुढच्या काळात आपल्याला रानभाज्यांचं संवर्धन किंवा पावसाच्या पाण्यावरच त्या आपल्याला कशा तयार करता येतील त्यासाठी परसबागेची निर्मिती करणं ही काळाची गरज आहे.
1: रानभाज्या।

याविषयी अनिल चौगुले यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या माहितीचा पहिला भाग. दुसरा भाग आपण ऐकू शकाल येत्या बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

0: माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात आता निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, एक नजर उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल आडसाली ऊस लागवड तंत्र याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 वाजता ऊस आणि भुईमुग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी हॅलो किसान हा कार्यक्रम. उद्याचे तज्ज्ञ आहेत सतीश वर्मा. बरं तर मंडळी, कार्यक्रमात आता आम्हाला निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 वाजता होईल. तोपर्यंत नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: माझं शेत माझं शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब। नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी। संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी। 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि आता बातम्या विस्तारानं। नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं। मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला। सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला। त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला। मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली।
2: अगर फेल डिस्कशन होना है तो शिक्षा मंत्री पहले राजी

0: जवाब देना चाहिए। जब वो राजीनामा नहीं लेंगे जिस पर बात चर्चा यहां नहीं होगी।
1: आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला, मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले। गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे। या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत। तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे। संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे। चार आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे। मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे। या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। आयएएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत। समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं, त्यावेळी ते बोलत होते। लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली। सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली। या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला।
2: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे। आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल। आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते।
1: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं आयएनएस मालवण या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला। या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे। शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही

0: देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
1: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपॉलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं.
0: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
2: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचूक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि INS मालवण भारतीय नौदलात समाविष्ट. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत 3 सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात शिवाजी कदम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन ऐकूया. पंढरीचा रा

0: आताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजता आहेत.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूरवादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
4: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
3: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला 12:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्री 8:45 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रशांत कुमार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजत आहेत।

श्रोते हो, आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूरकर यांचं बासरीवादन राग बिहाग, विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ दिली आहे अनिश प्रधान यांनी. ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन राग बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन ऐकलं, राग बिहाग. त्यांना तबला साथ दिली होती अनिश प्रधान यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. यानंतर नादब्रह्ममध्ये ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन, राग जोग, विलंबित आणि द्रुतगत एकतालात निबद्ध आहेत. त्यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमवर साथ केली आहे अनंत राणे यांनी. ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन, राग जोग.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जोग. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.